नमस्कार. 233 अंश 1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झ. आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या माध्यम चॅनल उलयता. आयज मंगळ, भारतीय सौर दीस 29 वैशाख शके 1948 म्हळ्यार 19 मे 2026. आतां बरोबर सकाळची 5:56 आनी 1 सेकंद जातात. समेस्त आयकुप्यांक मायमोगाचो येवकार दिवन पयल्या सभेक आतां आमी आरंभ करतात. सुप्रभात.

0: निलम संजीवा रेड्डी हांची आज जयंती. भारताचे ते सवे राष्ट्रपती. ऐकूया तांचे विचार.
1: विविधताय असून लेगीत आम्ही भारतीय नागरिक एक ध्येय एक मोख घेऊन संविधानाच्या प्रेरणेन भविष्याकडेन वाटचाल करपाक जाय. आमच्या प्रस्थापित परंपरातल्यानच आमचे पुनरुत्थान जायत आयला, जातून समजिकाय सुशिकपण आणि भावपण ही आमची ओळख झाल्या.

इष्टनो आयचे विचार केले तुम्ही ऐकले. नमस्कार इष्टनो. आयच्या ह्या मादे चॅनलाचेर ह्या पवित्र भक्तिमय कार्यक्रमाक तुमचे मनपूर्वक स्वागत करता. आयच्या आमचो आदार ह्या भक्तिगीताच्या कार्यक्रमाक आम्ही तुमकां आयपाक वाचता सुंदर भक्तिगीता. देवाची महिमा आणि भक्तीचो गोडवा. हांव तुमचो इश्ट केदार तुमचे स्वागत करता परतून एकदा. चला तर कार्यक्रमाची सुरवात करुया श्री गणेशाच्या नामान. ऐकुया सुंदर असे भक्तिगीत.

इष्टान भक्ती म्हणजे फक्त गाणे न्ही, तर एक ती एक भावना असा. जेन्ना मनापासून देवाक हाक मारता तेन्ना देव नक्कीच ते आयकता. आता ऐकूया एक शोभीत अशे भक्तिगीत.

इष्टांनो, तुम्ही ऐकता भक्तिरस भक्ती गीताचो वा आमचो आधार ही कार्यावळ. या भक्तिमय वातावरणात आता एक शांत आणि मन प्रसन्न करपी देवाचे हे गीत.

जीवनात रोज थोडो वेळ देवाच्या स्मरणात घालोवपाक भक्तीन मन शांत जाता आणि सकारात्मक ऊर्जा मिळता.

सकाळच्या रम्याचे वातावरणात देवाला प्रेम आणि भक्तीचे करून वाढयाच, पण त्याचबरोबर देशाचे आशिल्ली भक्ती आणि प्रेम वाढून त्याच्या उदरगती खातीर यत्न करूया. ऐकुपना आमचो आदार या भक्तिगीताचे करावीक. आता निमाणे कडेन आसा हे देशभक्ती गीत.

0: आयसीआर सांगता की एक ते डेड टर्न अळसाणो जावपाक शकता एंड अ गूड प्रॅक्टीस, पूण म्हाज्या प्रॅक्टीसेन म्हाका 8,000 स्क्वेअर मिटर एक हॅक्टर सो आनी 2,000 स्क्वेअर मिटर कमी जागेन 2.5 टन सुमार अळसाणो मेळ्ळो. चड कश्टी नासतना हांवें मेकॅनिझम करून हे अशें म्हाजें मत आसा की हे एक इजी क्रॉप, चड लेबर लागना. हांवें जे केला मल्चिंग आणि ड्रीप इरिगेशन तेजेर समज केले जाल्यार मोठ्या प्रमाणात यील्ड दिवपाक शकता हे पीक.
1: बरं, तुम्ही उल्लेख केला की मल्चिंग आणि ड्रीप इरिगेशन हे जेव्हा तुम्ही यंत्रणा तुमच्या शेतात वापरली त्यांना त्याचा खर्च वाढना?
0: खर्च चड वाढना, पण तुमका आमचे म्हणजे तुम प्रोडक्शन कळें न्ही, म्हणजे जे प्रोडक्शन एक टन असताले म्हणजे असे पेरतगीर ते पावले 2.5 टनाचे, म्हणजे 100 पटीन वाढले प्रोडक्शन. आणि कसे असा त्याका नंडी येना ड्रीप करतगीर, मल्चिंग करतगीर नंडी येना, आणि उदक तुमका फक्त एक बटन मारल्या पर 8 दिसातल्यान 10 मिनटां उदक सोडले अळसाणे, आणि गरज ना त्या अळसाणे कित्याक हरशी दोवार येवपाचे पीक, त्याका 10 मिनटां उदक सोडले की ते झाले. आणि कसे असता अळसाणे म्हणजे दोन प्रकार जातात, ते गायांक खावपाक मेळटा जेव्हा ते जे शांगो पानां ती गायो खातात. लोक म्हणजे लोक थोडे किती की तू अळसाणे किया काढायची पानात काढ आणि बाजारात विक, त्याचे आणि पैसे येतले. त्या समज तुम्ही मल्चिंग आणि हेजेर केल्या त्याचा चढ वाढता प्रोडक्टिव्हिटी, आणि जी हरवर्सान दिसता ग्रीन सगळे ते सामके आणि चढ दिसपाक लागतात.
1: अळसाणे आणि चवळी हजे पिका घेत असताना वर्षा कितली पिका घेऊ येतात?
0: तशी पळोवपाक गेल्यार ते पीक ट्रिपाचेर आणि हेजेर एकच पीक घेवपाक मेळटा. यू कॅन ट्राय फॉर सेकंड टायम, पूण आयचे क्लायमेट कंडिशन तसो सपोर्ट करना, त्याच्या खातीर ते क्रॉप तसे जावपाक शकना. थंडेनच क्रॉप जावप ते थंडे टायमारच, म्हणजे ऑक्टोबरान तुम्ही लायले नोव्हेंबर डिसेंबरान, डिसेंबरान सुमार तेका फ्लावरींग जाता आणि शांगो लागपाक लागता. हे एक असे क्रॉप की हे तुम्ही समज माझ्या गोतान 1 एकराक 2 टन सुद्धा दिले आणि आयचो रेट 300 रुपया किलो असा, म्हणजे 6 लाख रुपया तुमकां 3 महिन्यान दिवपी उत्पन्न आणि खंयचेच आसचे ना. आणि तेतू भितर माझ्या कडल्यान लाखभर खर्च जायत, त्याच्या वर आणि खर्च जावप ना. 5 लाख हो तुमचं नेट प्रॉफिट तेथून आसपास शकता, फक्त तुम्ही त्याच्यावर सारखे नियोजन, त्याला चढ लक्ष दिवपाची गरज ना. बारीकशे तुमचे लक्ष असले जाल्यार इट कॅन गिव्ह अ ह्यूज प्रॉफिट.
1: आम्ही जेव्हा पेरणी करता लागवड करता त्यांना ते बियाण्याची आम्ही कशी किती निवड करप?
0: जेव्हा आम्ही फेब्रुवारीन किंवा जानेवारी फेब्रुवारी जेव्हा आम्ही हार्वेस्ट करताले स्टार्टिंग जे बियां आयले असतात मोठे ते काढून आम्ही बियांक दवरप.
1: बरोबर.
0: त्याच्या नंतर तुम्ही बाकीचा सेलाक करा, ते बियांक काढून दवरताना त्याला मात्र मिठाचे उदक लायता काही लोक. बियांक दवरताना मिठाचे उदक लावून स्टोर करता, एअर टायट हातून ते स्टोर करून दवरप. कित्याक बाप आपल्याला फुडल्या वर्षा 20 किलो लागतले, ते पयलीच काढपाचे एअर टायट काढपाचे, मिठा उदक गरम हेका दाखोवपाचे वतांक 2 वतां, आणि एअर टायट करून ते दवरपाचे. 4-5 महिने त्यांना कायच जावपाची शक्यता ना.
2: आताच तुम्ही ऐकताले शेतकऱ्यांना भावा खातीर माहिती या कार्यवेळेत अळसाणे आणि चवळी ह्या लागवड या विषयाचे वरद साबण आणि दिली माहिती आताच तुम्ही ऐकली. आता ऐकू येता संजीवनी भलायकी विशयक कार्यावळीक तरणाट्याच्या कातीची जतनाय या विषयाचे डॉक्टर सिमितिनी साखदांडे हांची शकुंतला भरणे हाणी घेतिल्ली मुलाखत आता तुमकां ऐकू येता.
3: आयच्या संजीवनी कार्यावळी अंतर्गत आमचे सगळे मोगाळ आयकुप्यांक उर्बेभरीत मोगाचो येवकार. आज आमच्या स्टुडिओत परतून एक फावट आसात दोतोर सिमंतिनी साखरदांडे. दोतोर, तरणाट्यांची कातीची दुयेंसां म्हणटकच तरणाट्यां मदीं जावपी कातीची दुयेंसां हातून भितर सगळे तरेचे दुयेंसां आयली.
4: हय,
3: तुम्ही थोडेशे ह्या संदर्भात आमचे कडेन उलोवचे अशें.
4: हय, सो चडशी तरणाटी जे आमचे कडेन येतात दुयेंसां घेवन, ते कॉमनली म्हणजे पिंपल्स मुरमा जे आमी म्हणटात ती सामकी कॉमन. दुसरे म्हणल्यार डेंड्रफा लागून येतात, बॉडी एक्ने लागून येतात, आणि तिसरे म्हणल्यार आता आजकाल खूप दिसपा लागला ते चढते. ओके, हे सगळे कित्याक जाता की तांचे युजली तांच्या लायफस्टायलाचेरूय रिलेटेड असता. आजकाल तरणाट्यांनी बेगीन केसूय वचपाक लागलात. पहिली जसे 40 नंतर वताले ते आता लोकांचे केस बेगीन पातळ जावपाक लागला, तो हेही आमकां दिश्टी पडटा. सो सगळ्यात पहिली म्हणल्यार पिंपल हे तुमकां जेनेटिक फॅक्टराचेरूय असा, म्हणजे तो तुमच्या आवय बापायक येताले जाल्यार येवपाक शकता. पण ताज्या बरोबर कातीची काळजी घेवपूय इम्पॉर्टंट. योग्य आहार, बिकॉज आजकाल फास्ट फूड चड जाला, मेळत ते खावप जाता. डेरी, शुगर आणि प्रोसेस फूड जाता तितले जंक फूड जे आमी म्हणतात, म्हणजे ब्रेड, बिस्किट, कुकी, पास्ता, नुडल, हे सगळे कमी करपाचे. बिस्किटी की हेच चड जाला भुरग्यांचे खावप. सो हाज्या लागून स्किनाचेर अल्टिमेटली तुजी कात चड ऑयली जाता. भाजी लोकांच्या खूप प्रमाणात कमी खावप जाता. उदक कमी जाता. सो ह्यो सगळ्यो गोष्टी जर ताणी इन्क्लूड केल्यो व्यवस्थित आणि जागरणा मोबायला लागून, सो ह्याचे चडशे कारण लोकांची नीड डिस्टर्ब असता, सारखी रातची रोग निदनात, लेट जाता उठपाक. सो बॉडीचे पहिली कशी स्कुलांत भुरगीं चलत वताली, बॉडी फिजिकल ऍक्टिव्हिटी जाताली, ती आता जायना.

0: म्हाका दिसता की थोडी एक्टीव फिजिकल एक्टिविटी दवरली, आपली फेस क्लीन करपाचें, कॉलेजींतल्यान आयले स्कुलांतल्यान आयले बरें फेस क्लीन केलें, बॉडी कपडे म्हणजे कपडे रेगुलर वॉश केले. आजकाल लोकांक ते टायट कपडे जाय जाता तितले, यु नो, लांब हाताचे फॅशनेबल कपडे चड जालात. सो आमच्या वेदरा प्रमाणे आमी कपडे घालपाक जाय. सुती कपडे चड बरे समरान, पावसाच्या दिसांनी बी लोक ओले कपडे घालतात, तशेच कपडे यु नो रियूज करतात, जीन्स परत परत धुयनात. सो ताज्या लागूनय बी हे दुयेंसां चोरते किंवा फंगल इन्फेक्शनां चड वाडतात.
1: हय, म्हणटकच ह्यो सगळ्यो गजाली म्हाका दिसता काळजी आमी खूप घेवपाक जाय. आतां ल्हान भुरग्यांचे आवय बापूय घेवंक शकता,
0: हय,
1: तरणेपण
0: आनी ते आयकयनात आवय बापायचे.
1: आणि जुवानपणान किती जाता, तांकां तांचे हॉर्मोनल जे बदल जातात ताका

0: तांचे हॉर्मोनल जे बदल जातात ताका लागून ते शरीराचे थोडेशे वास येवपाची शक्यता चड आसता. तेन्ना दोतोर ताणी आपूण वाडटा किंवा आपल्याच्या घाम किंवा आपल्याचे ओवरऑल जी काळजी घेवची पडटा ती म्हाका दिसता ह्या तरणाट्या कॉलेजीन वचपी भुरग्यांनी किंवा स्कुलान वचून कॉलेजीन पावपी भुरग्यांनी वेवस्थित घेवची.
1: हय सारके. आणि आहारूय बरो दवरचो.
0: हय म्हणटकच आता ही भुरगीं खूप फावटी किती जाता दोतोर तांकां तोंडभर मुमरां येतात किंवा आंगाक असे चरते कशे येता किंवा असे पुळेर कशे फुट्टा अशा वेळार ह्या भुरग्यांनी तांकां मागीर तुम्ही किती सजेस्ट करतात?
1: सो आमी किती म्हणतात की युजली मुरमां येतात म्हणल्यार तांची स्कीन ऑयली असता राईट. सो तांणी तो ऑयली टायपाच्या स्किना खातीर स्पेशल फेस वॉशेस येतात ते रेगुलर यूज करपाचे. दुसरी गोष्ट म्हणल्यार माथे क्लीन दवरपाक जाय बिकॉज जो डेंड्रफ असता न्ही ताज्या लागूनय बी एक एकदा मुरमां चड येतात. तिसरे सामके इम्पॉर्टंट म्हणल्यार तांणी आपले डायट बरोबर. हांव अशें म्हणना की कितें भायले खावपाचे ना, खावपाचे पण 80% ऑफ द टायम घरगुती जेवण आणि केन्नाय तुम्ही बाबा विकेंडातल्यान किंवा 15 दिसांतल्यान तुमकां जाय ते खावपाक शकता. सो ताज्या लागून कितें जातले की तुमची बॉडी बरी हॉर्मोन्स तुमच्या कंट्रोलान आसतले. ओके सेकेंडली न्हावपाचे, खंय खेळून आयली कितें आयले रेगुलर वॉश करपाचे, कपडे रेगुलर धुवपाक घालपाचे. कपडे धुवपाचे पयली स्पेशली जांकां चरते बी आसता तांणी गरम उदकान ते आपले कपडे बुडोवपाक जाय की बेश्टे धुल्यार ते वचना. सेकेंडली डेली कपडे. सो हांव कितें म्हणटा की अशे कपडे वापरा जे तुमी डेली धुवपाक शकतात. ओके सो ते गरम उदकान बुडयले ताका जर चरते असाल तांकां ते भितरले निसरूय करचे पडटा कित्याक नाल्यार तो फंगस कपड्यांनी उरता. स्पेशली ओले कपडे घाले सिंथेटिक सुळसुळीत कपडे घालतात भुरगीं आजकाल खेळपा वतना बी. सो तातून ते चड जाता.
0: आणि म्हाका दिसता दोतोर त्या प्रदेशाची जशी हवामान त्याप्रमाणे कपडे घालून तशेंच त्या त्या ऋतू प्रमाणे जे जे थंय पिकता ते खावप. दोतोर खूप बरें दिसलें तुम्ही तरणाट्याच्या काती संदर्भात आमचे कडेन उलयल्यो, तुम्ही स्टुडिओत आयल्यो. देव बरें करूं. आमी अशीच वेगळो विषय घेऊन परतून एक फावट मेळुया.
2: मिस्टर आताच तुम्ही ऐकताले तरणाट्याच्या कातीची जतनाय हे विषयाचेर डॉक्टर सिमितिनी साकदारणे हांची डॉक्टर शकुंतला बरणे हांणी घेतिल्ली मुलाखत आतांच तुमी आयकले. आतां आयकून येता आयज मादे चॅनलाच्या वितरपाच्या कार्यावळीची रुपरेषा. कार्यावळीची रुपरेषा सांगून जाले की आयकूया बरोबर 7 वरांचेर दिल्ली केंद्रान संक्षिप्त हिंदीतल्यान खबरो, 17:05 कोंकणीतल्यान न्यूज अपडेट तुमकां आयकूंक मेळटले. तशेंच उपरांत सुप्रभात ही कार्यावळ आसतली, हातून दीन विशेष तुमकां आयकूंक मेळटले. तशेंच शोभितीची गीता ही कार्यावळीक आसतली. 17:25 कोंकणीतल्यान खबरो, तर 7:30 सुप्रभात ही कार्यावळ मुखार व्हरतना तुमकां आयकूंक मेळटले गिमत घेवपाचो हार ह्या विशयाचेर उर्जित भोबे हांचे उलोवप तुमकां आयकूंक मेळटले. तशेंच मुखार तुमकां शोभितीची गीता आयकूंक मेळटली. 7:58 कोंकणीतल्यान न्यूज अपडेट, 8 वरांचेर समाचार प्रभात, 8:15 इंग्लिशीतल्यान खबरो, 8:30 मराठीतल्यान, तर 8:40 कोंकणीतल्यान खबरो, 8:50 हिंदी फिल्म गीताची कार्यावळ आसतली. चित्रसंगीत 9 वरांचेर कोंकणीतल्यान न्यूज अपडेट, 9:02 चित्रसंगीत ही कार्यावळ मुखार तुमकां आयकूंक मेळटली. 8:30 भक्तीदारा, 10 वरांचेर हिंदीतल्यान खबरो, तर 10:05 कातारची कार्यावळ, 10:30 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीक शिल्पा दुबळे हांचे गायन राग विभास तुमकां आयकूंक मेळटलो. तशेंच 11 वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आमी सक्षिप्त करतले. 11:05 गातार हे मेरा दिल, 11:30 प्रायोजीत कार्यावळ उमंग तुमकां आयकूंक मेळटले, 12 वरांचेर कार्यावळीचे रुपरेषा, तर 12:05 घरकुल हे कार्यावळीन कथा आता तीन खंय करू ना नी रेख. तशेंच कविता वाचन सादर करतले विद्या गैसास. 1 वरांचेर हिंदीतल्यान खबरो, तर 1:05 कांदावळ, 1:30 मराठीतल्यान खबरो, तर 1:40 सदाफुली, 2 वरांचेर इंग्लिशीतल्यान, 2:15 दुपेर समाचार, 2:30

नमस्कार, यो आसा काय मुखेल खबरो. मॉन्सून काळांत आपत्ती वेवस्थापना खातीर सरकाराची पूर्व तयारी पुराय जाल्या अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. चिरांच्या खणीचेर तशेंच मायनिंग पिटांत साचिल्ल्या उदकांत पावसाच्या हंगामांत पेंवपाक वचचें न्ही अशें आवाहन मुखेलमंत्री सावंत हांणी गोंयकारांक केलां. गोंय सरकार 10 कोटी 54 मेत्र सुवात नो डेव्हलॉपमेंट झोन आरक्षीत करतले अशी माहिती रान खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. मांद्रेचे आमदार जीत आरोलकार हांणी पेडण्या मतदारसंघाचे मोगोचे पयले आमदार सर्गेस्त काशिनाथ उर्फ आबा शेटगांवकार हांच्या पुतळ्याचे मोर्जे जंक्शनाचेर काल अनावरण केले. गोंय राज्यांत घरांच्या मेजणेचो पयलो पावंडो यशस्वीरित्या पुराय जाला. भौशीक क्षेत्रांतल्या तेल विपणन कंपन्यांनी गोंयभर पेट्रोल डिझेल आनी एलपीजीची अखंड उपलब्धताय आशिल्ल्याची आश्वासन दिला. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर या वर्गवारीन तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयता. आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी आल्तीन पणजी हांगा सादर करचो. अर्ज सादर करपाची निमाणी तारीख 1 जून अशी आसा. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

0: शरण सुप्रभात हे करवीत उर्बरी देव कलिता तुमचो दिष्ट केदार करवीच्या पहिल्या स्वातीक तुमकां आयकूं येता दीन विशेष.
1: दिन विशेष

0: तशेंच हे जगांतले सगळ्यांत मोठे फ्रेंच भाशीक शार म्हणूनय ह्या शाराची वळख. आयचे हे दिसा 1743 वर्सा जीन पियरे क्रिस्टीन हांणी सेंटीग्रेड तापमानाची पातळी विकसीत केली. तर हेले धूमकेतू पृथ्वीक सरकून गेलो तो दीस आयचो 19 मे 1910 वर्सांतलो. हेले धूमकेतू ह्या धूमकेतूचे नाव एडमंड हेले ह्या नामनेच्या खगोलशास्त्रज्ञाच्या नावावेल्यान घेतला. पाक्स कॅनडा हे जगातले पयले उद्यान सेवे खातीर उक्ते जाले ते आयचेच दिसा 19 मे 1911 वर्सा. भारताचे माजी राष्ट्रपती निलम संजीव रेड्डी हांचो जल्म आयच्या दिसाचो 19 मे 1913 वर्सांतलो. स्वातंत्र्य चळवळींतले ते एक निश्ठावान अशे कार्यकर्ते. महात्मा गांधी हांणी सुरू केल्ल्या बहुविध आंदोलनांत तांणी भाग घेतलो. ताचे उपरांत 3 डिसेंबर 1959 हे दिसा अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून तांची निवड जाली. निलम संजीव रेड्डी हे भारताचे 6वे राष्ट्रपती आशिल्ले. भारतीय लेखक आणि कवी रस्किन बॉन्ड हांचो जल्म आयच्या दिसाचो. 500 परस चड पुस्तकां तांच्या नावार आसा. ललित लेखना खातीर ते फामाद. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक गिरीश कर्नाड हांचोय जल्म आयचोच. भारतीय नाटककार, लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार अशी तांची वळख. तांचो जल्म 19 मे 1938 ह्या वर्सा झालो. तांच्या साहित्याचो अनेक भासांनी अणकार जाल्लो आसा. अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आसा. संत ज्ञानदेव हांची भयण संत मुक्ताबाई हांची आज पुण्यतिथी. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव हे संत मुक्ताबाईचे व्हडले भाव. 19 मे 1297 हे दिसा त्यो ह्या संसाराक सोपल्यो. आज आम्ही याद काढटा टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा हांची. आज तांची पुण्यतिथी. भारतातल्या आधुनिक औद्योगिक क्रांतीचे ते शिल्पकार. मराठी साहित्यिक विजय तेंडुलकर हांची आज पुण्यतिथी. नाटककार, लेखक, पटकथा लेखक तसेच राजकीय विश्लेषक अशी त्यांची ओळख. सखाराम बाइंडर हे त्यांचे गाजिल्ले नाटक. आज त्यांची पुण्यतिथी. ह्यो आणि अशो अनेक घटना नोंद करता आयचो हो दीस 19 मे.
1: दिन विशेष.

एकोणीस मे दिनविशेष. आयचोय हो दीस आपले भितर कितलेशीच खाशेलपणां घेवन येता. कॅनडात मॉन्ट्रियाल शाराची स्थापना जाली तो दीस आयचो एकोणीस मे 1604. मॉन्ट्रियाल हे कॅनडाच्या क्युबिक प्रांतातले सगळ्यांत व्हड अशें शार. मॉन्ट्रियाल शारातले नागरीक फ्रेंच भास उलयतात.

अजूनही स्वप्नात माझ्या एक मोर सदाच असता, पावसाच्या आशेन तो फुलोन पिसारो नाचता, तुकाच सोदीत भोवता राना मना, रात आणि दीस, दीस आणि रात।

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: सण तुम्ही ऐकताले सुप्रभात ही कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या माध्यम चॅनलाचेर. आता या कार्यावेळी गेला ल्हानसो विसो. मेळ्या ल्हानसो विसवा नंतर बरोबर सकाळची 7:25 जायत आयकूया कोकणीतल्यान खबरो.

0: आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागा आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी मोनाली प्रभू तुमका प्रादेशिक खबरो देता। मॉन्सून काळात आपत्ती व्यवस्थापनाखातीर सरकाराची पूर्वतयारी पुराय झाल्या अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिली। सोमारा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे बसके उपरांत ते माध्यमाकडे उलयताले।
1: अबंडंट मायनींग पीट्स हे बरे थोडे फेन्स केल्या, थोडे कडेन आमी बोर्ड लायल्या, कोणीच स्विमींगाक वयचे न्ही, म्हणजे चिऱ्यांच्यो खणी आनी मायनींग पीट हेतूर कोणी म्हणजे स्विमींग स्पेशली करचे।
0: चिऱ्यांच्या खणीचे तशेच मायनींग पीटांत साचिल्ल्या उदकान पावसाच्या हंगामात पेंवपाक वचचे न्ही अशें आवाहन मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी गोंयकारांक केला।
1: अबंडंट मायनींग पीट्स हे बरे थोडे फेन्स केल्या, थोडे कडेन आमी बोर्ड लायल्या, कोणीच स्विमींगाक वयचे न्ही, म्हणजे चिऱ्यांच्यो खणी आनी मायनींग पीट हेतूर कोणी म्हणजे स्विमींग स्पेशली करचे न्ही हे आमी ऑलरेडी केला। अवर डिपार्टमेंट इज ऑलरेडी इन टच विथ द आयएमडी इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट। टायम टू टायम त्यांच्यानी दिल्ल्या सजेशन्स येलो अलर्ट म्हण किंवा रेड अलर्ट हाज्या प्रमाणे टायम टू टायम प्रिकॉशन जी आसा ही घेतली। वेदर फोरकास्ट हे टायम टू टायम लोकांकूय बी त्याच्या माध्यमातल्यान कळयतले।
0: गोंय भलायकी खात्या वतीन साथीची दुयेंसां पातळची न्ही म्हण फवारणी तशेंच हेर गरज ती पावलां उबारल्यात। हे शिवाय भायल्यान गोंयांत बांदकाम तशेंच हेर कामा खातीर येवपी मनशांची मलेरिया चाचणी तांकां काम दिवपी तशेंच ते जंय भाड्याक रावतात तांणी करून घेवचे गरजेचे आसा अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां। वीज खात्याक हुमकळपी विजेच्यो सरयो तशेंच कळमळ्यो आनी धोकादायक परिस्थिती आशिल्ले लायटीचे खांबे काडपाक सांगल्यात अशी माहिती तांणी दिल्या। उदका स्त्रोत खात्या वतीन हुंवार येवपी न्हंयंतलो गाळ उसपुपाचे काम सुरू जाला। म्हापशेच्या तार न्हंयेंतलो गाळ काडपाचे काम लागी लागी पुराय जाला जाल्यार परोडा हे काम बेगीनूच सुरू जातले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या। गोंय सरकार 10 कोटी चौकन मेत्र सुवात नो डेव्हलॉपमेंट झोन आरक्षित करतले अशी माहिती रान खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या। नगर नियोजन खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर बसका घेतल्या उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत ते उलयताले।
2: आयज पर्यंत आमी एनडीझेड मॅनग्रोव्स हे सगळे प्रोटेक्ट करपाक अँड मिश्ती म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी रिवायवल ऑफ मॅनग्रोव्स अँड मॅनग्रोव प्रोटेक्शना खातीर ते खूप आयज फंड केंद्र सरकार कडल्यान गावता अँड योग्य तरेन ते फुडें वचपाक जाय म्हणून आमी गोंया राज्यांत आयज आमच्या गोंया राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी ऑलरेडी एक कायदो हाडलेलो आसा की 1/14 जे रायस आसा ते रायस तुम्ही डेव्हलप करू शकना ते एग्रीकल्चराक तुम्ही तेचो वापर करू शकता। आमी सगळे 1/14 आमी मॅप केल्ले आसा आणि सर्वे नंबर्स आमी पब्लिकाक आता रिलीज करतले की आमी आमचे सेक्शना प्रमाणे आम्ही ते नो डेव्हलपमेंट झोन म्हणून आम्ही डिक्लेअर करतले।
0: गोयातल्या सरकारी अधिकाऱ्यांक आणि कर्मचाऱ्यांक शक्य असल्यास भौशिक येरादारी कार पुलिंग ऑनलाईन बसका आणि सरकारी वाहनाचो उणो वापर करपाच्या सरकारी सुचोवणीविषयी परिपत्रक सरकारान जारी केला। इंधन बचतीच्या फाटभुयेर सरकारान हो निर्णय घेतला। आखाती देशांत चलपी गॅराच्या फाटभुयेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी इंधन बचत तशेंच पर्यावरणपूरक उर्जेच्या साधनाच्या उपेगेचेर भर दिल्लो। गोंय सरकारान

0: सरकारी कर्मचाऱ्यांक इंधनाच्या कमी उपेगाच्या फाटभुयेर संबंधित परिपत्रक जारी केला. गोंयभर पेट्रोल डिझेल आनी एलपीजी सारख्या गरजेच्या पेट्रोलियम उत्पादनाची फाव त्या प्रमाणात उपलब्धता आसा आनी तांची पुरवण सुरळीत चालू आसा असे आश्वासन इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आनी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड सारख्या भौशीक क्षेत्रांतल्या तेल विपणन कंपन्यांनी जनतेक दिला. काल जारी केल्ल्या प्रसिद्धीपत्रकान राज्यांतली पुरवठ्याची एकंदर स्थिती स्थिर आनी पुरेशी आसून पुरवठ्याचे सगळे मार्ग तत्परतेन कार्यरत आशिल्ल्याचे तेल कंपन्यांचे गोंयांतले राज्यस्तरीय समन्वयक मधुरेंद्र के पांडे हांणी म्हळां. गोवा फॉरवर्ड पार्टी येत्या विधानसभा वेंचणुकेंत 12 ते 15 सुवातींचेर आपले उमेदवार उभी करतली. गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकार हांणी मडगांवां ही माहिती दिली. गोवा फॉरवर्ड पार्टीची काल आमसभा बसका जाली. पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाय हांचे येजमानकी खाला जाल्ल्या हे बसकेंत वेगवेगळ्या विशयांचेर चर्चा जाली. गोंयांत 19 ते 21 मे ह्या काळांत जगलावणी आनी गडगडा सयत पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. ते प्रमाण खात्यान गोंयांत आज पावसाचो येलो अलर्ट जारी केला. आयपीएल क्रिकेट सर्तीन आज जयपुरांत सांजवेळ 7:30 वरांचेर राजस्थान रॉयल्स लखनौ सुपर जायंट्स आड खेळटलो. ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी खबरां वाचक तशेंच अंकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर पिराय 21 ते 50 वर्सां मजगतीं कोंकणी भाशेचें गिन्यान तशेंच इंग्लीश कोंकणी इंग्लीश अंकार करपाचें कसब प्रसारणा खातीरूय योग्य आवाज जाय. अर्ज करपाची निमाणी तारीख 1 जून 2026 आसा. आनीक म्हायती खातीर 7020672710 या क्रमांकाचेर संपर्क करचो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.
1: आमी आकाशवाणी पणजे केंद्राच्या माध्यमातून उलयता. सकाळचे बरोबर 7:30 आनी 50 सेकंद जाता. आयकूं येता परतून एकदा शुभ प्रभात ही करावी.

हस्तान थारायला अशें केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी सांगलां. न्यायमुर्ती यशवंत वर्मा हांच्या आड आशिल्ल्या आरोपांची चौकशी करपी न्यायाधीश चौकशी समितीन आपलो अहवाल काल संसद भवनात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांका सादर केलो. कृषी आनी शेतकार कल्याण मंत्रालयान सांगला की चालू म्हयन्याच्या 15 तारखेमेरेन गिमाच्या पिकांखाला आशिल्ल्या क्षेत्राची वाड जावन ते 83 लाख हेक्टरा परस चड जाला. अस्तंत बंगाल सरकारान कोलकात्याचे आरजीचे कार मेडिकल कॉलेज आनी हॉस्पिटलाचे आदले प्राचार्य संदीप घोषाचेर खटलो चलोवपाची मंजुरी दिल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी कतार, सावदी अरेबिया आनी संयुक्त अरब अमिरात ह्या देशांच्या फुडाऱ्यांच्या विनंतीप्रमाण इराणाचेर लष्करी हल्लो तात्पुरतो स्थगीत केला अशें सांगला. आनी खेळात आयपीएल क्रिकेटात सनरायझर्स हैदराबादान चेन्नय सुपर किंग्साक 5 विकेटींनी हारावन प्ले ऑफात सुवात मेळयल्या. आनी भारतीय हवामान खात्यान आयज मध्य प्रदेश आनी उत्तर प्रदेशात उश्णतायेच्या ल्हाराचो ऑरेंज अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती। न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर। नीट पेपर फुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक। आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू 20 अधिक जखमी। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहरस्टोर यांच्यासमवेत भारत नॉर्वे उद्योग आणि संशोधन शिखर परिषदेला संबोधित केलं। दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं ही परिषद महत्वपूर्ण ठरली। या परिषदेला भारत आणि नॉर्वेमधील 50 अधिक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते। भारतातील उद्योगस्नेही वातावरण प्रतिभावान युवा शक्ती आणि गुंतवणूकदारांसाठी अनुकूल धोरणांमुळे नॉर्वेतील कंपन्यांना भारतात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले। कराराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जहाज बांधणी आरोग्य क्षेत्रातील नवकल्पना आणि हरित तंत्रज्ञान यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रात नॉर्वेनं भारतात अधिक गुंतवणूक करावी असं आवाहन त्यांनी केलं। नॉर्वेमध्ये पंतप्रधान मोदींना सर्वोच्च ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट सन्मानानं गौरवण्यात आलं। पंतप्रधान आज ओस्लोमध्ये भारत नॉर्डिक शिखर परिषदेलाही उपस्थित राहतील। या परिषदेचा उद्देश तंत्रज्ञान नवीकरणीय ऊर्जा संरक्षण शाश्वतता आणि व्यापार यांसारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं असं आहे। या पुढील टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इटलीच्या 2 भेटीवर रोममध्ये पोहोचतील आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील। भारत एक सामर्थ्यशाली आत्मविश्वासू आणि सक्षम राष्ट्र असल्याचं ऑपरेशन सिंदूरमधून अधोरेखित झालं असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं। ते काल हनोई इथं प्रवासी भारतीयांना संबोधित करताना बोलत होते। अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी भारत कटिबद्ध आहे, मात्र अण्वस्त्रांच्या हल्ल्याबाबत कोणत्याही धमकीला भारत बळी पडणार नाही, उलट प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचं सिंह यावेळी म्हणाले। महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत आहे। शिर्डीमध्ये सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील। या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्स लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी काल थायलंड, इराण, नेदरलँड, स्वीडन आणि मॉरिशस या देशांच्या आरोग्य मंत्र्यांसमवेत एका उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठक घेतली। जिनिव्हात होणाऱ्या 79 जागतिक आरोग्य परिषदेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या संदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात बैठकीत झालेल्या चर्चेत डिजिटल आरोग्य, औषध निर्माण, लवचिक सार्वजनिक आरोग्य प्रणाली

आणि प्रगत जागतिक आरोग्य व्याप्तीला चालना देणं आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं नड्डा यांनी नमूद केलं आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुअनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याशी संबंधित आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीनं आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे काल सादर केला. हा अहवाल दोन्ही सभागृहांमध्ये सादर केला जाणार आहे. न्यायाधीश चौकशी समितीच्या सदस्यांनी हा अहवाल बिर्ला यांच्याकडे सोपवला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांच्या नेत्यांनी केलेल्या विनंतीवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नियोजित लष्करी हल्ला तूर्तास स्थगित केला असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात गांभीर्यानं वाटाघाटी सुरु आहेत असं कारण ट्रम्प यांनी दिलं आहे. अमेरिका आणि पश्चिम आशियातील इतर देशांना मान्य होईल असा एखादा करार लवकरच अस्तित्वात येऊ शकतो असंही ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. अमेरिकेनं रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीचा कालावधी एका महिन्यानं वाढवला आहे. अमेरिकेच्या अर्थ विभागानं काल एक आदेश जारी करून 17 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी समुद्रमार्गे वाहतुकीत असलेल्या रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीची मुदत 17 जूनपर्यंत वाढवली आहे. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात झालेल्या संघर्षात आतापर्यंत 3000 अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये 292 महिला आणि 211 मुलांचा समावेश आहे अशी माहिती लेबनानच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कांगोमधील इतुरी आणि उत्तर किवू प्रांतात इबोला आजारामुळे 118 जणांचा मृत्यू झाला असून 300 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. युगांडामध्येही आरोग्य अधिकाऱ्यांनी एका मृत्यूची आणि एका संशयित रुग्णाची नोंद केली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं इबोलाच्या या उद्रेकाबाबत चिंता व्यक्त केली असून आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल पुण्यातून ताब्यात घेतलं. दिल्लीत राऊज अव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तवेज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. महाराष्ट्रात सर्व पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. मे महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत झालेली जवळपास 20% वाढ लक्षात घेता भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांसारख्या तेल विपणन कंपन्यांनी हे आवाहन केलं आहे. घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरचाही पुरेसा साठा उपलब्ध असून ग्राहकांच्या नोंदणीनुसार पुरवठा सुरू असल्याचं एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पारगळ जिल्ह्यातील धानिवरीजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. हवामान. देशात आज मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये दिवसभर उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात विदर्भ, राजस्थान, उत्तर प्रदेशच्या काही भागात रात्रीही उष्मा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर अंदमान निकोबार बेटं, केरळम, लक्षद्वीप, ईशान्येकडील काही राज्यांसह तामिळनाडू, पुदुच्चेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. देशाच्या उर्वरित भागातही वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे.

शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ऑस्लो हांगा जाल्ल्या भारत नॉर्वे वेवसाय आनी संशोधन शिखर सभेत वांटो घेतलो. 100 अब्ज अमेरिकन डॉलर गुंतवणूक आनी भारतात 10 लाख नोकऱ्यो निर्माण करपाचे आवाहन केले. आयज भारत नॉर्डिक शिखर सभेत प्रधानमंत्री मोदी जातले वांटेकार. न्यायमूर्ती यशवंत वर्मा हांच्या आड आशिल्ल्या आरोपांची चौकशी करपी न्यायाधीश चौकशी समितीन आपलो अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांकां सादर केलो. अस्तंत बंगाल सरकारान कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजचे आदले प्राचार्य संदीप घोषाचेर खटलो चलोवपाची मंजुरी दिल्या. आयपीएल क्रिकेटात सनरायझर्स हैदराबादान चेन्नय सुपरकिंग्साक 5 विकेटींनी हारोवन प्ले ऑफात सुवात मेळयल्या. आनी भारतीय हवामान खात्यान आयज मध्य प्रदेश आनी उत्तर प्रदेशात उष्णतायेच्या ल्हाराचो ऑरेंज अलर्ट जारी केला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ऑस्लो हांगा जाल्ल्या भारत नॉर्वे वेवसाय आनी संशोधन शिखर सभेत वांटो घेतलो. युवराज हाकॉन आनी नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोरे हांणी लेगीत ह्या शिखर सभेत वांटो घेतिल्लो. शिखर सभेक संबोधीत करतना प्रधानमंत्री मोदी हांणी व्यापार आनी अर्थिक भागीदारी करार म्हळ्यार टेपा चालीक लागले उपरांत द्विपक्षीय व्यापार आनी गुंतवणुकीन वाड जाल्ल्याची तोखणाय केली. दोनूय वटांच्या भागधारकांनी टेपा खाल्या 100 अब्ज अमेरिकन डॉलर गुंतवणूक मोख साध्य करपा खातीर आनी भारतात 10 लाख नोकऱ्यो निर्माण करपा खातीर यत्न करचे अशें तांणी सांगले. भारतात ब्लू इकॉनॉमी, जहाज बांदावळ, नवीकरणीय उर्जा, भलायकी तंत्रज्ञान, खनिज आनी स्टार्टअप अशा मुखेल क्षेत्रांनी चड गुंतवणूक करपाक प्रधानमंत्री मोदी हांणी नॉर्वेक उर्बा दिली. मजगती तंत्रज्ञान, नवीकरणीय उर्जा, संरक्षण, व्यापार ह्या मळार नॉर्डिक राष्ट्रांकडेन भारताची रणनीती भागीदारी घटमूट करपाचो हेत आशिल्ल्या आयज ऑस्लो हांगा जावपी तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाजीर रावपाचे आसात. न्यायमूर्ती यशवंत वर्मा हांच्या आड आशिल्ल्या आरोपांची चौकशी करपी न्यायाधीश चौकशी समितीन आपलो अहवाल काल संसद भवनात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांकां सादर केलो. न्यायाधीश कायदो 1968 अंतर्गत आशिल्ल्या कायदेशीर गरजांप्रमाण हो अहवाल सादर केला. हो अहवाल वेळार संसदेच्या दोनूय सभाघरांनी मांडटले. लोकसभा अध्यक्षांनी फाटल्या वर्सा 12 ऑगस्टाक हे समितीची स्थापणूक केल्ली. न्यायाधीश चौकशी समितीचे प्रिसायडिंग ऑफिसर आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अरविंद कुमार, मुंबई उच्च न्यायालयाचे मुखेल न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील बी व्ही आचार्य हांणी हो न्यायाधीश चौकशी समितीचो अहवाल बिर्ला हांकां सादर केला. अस्तंत बंगाल सरकारान कोलकात्याचे आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलाचे आदले प्राचार्य संदीप घोष हांचेर खटलो चलोवपाची मंजुरी दिल्या. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशा उपरांत आणि सीबीआयन केल्ल्या चौकशे उपरांत ही कारवाय झाल्या. संदीप घोषाचेर वैजकी महाविद्यालयातल्यान खरेदी संबंधित गजालींनी अर्थिक अनियमितताय केल्ल्याचो आरोप आसा. ह्या प्रकरणात आणिक 3 संस्थांची लेगीत चौकशी सुरू आसा. सीबीआयन भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी कटाच्या आरोपात केस नोंद केल्या. जागतिक आव्हानां आनी अनिश्चितताय आसून लेगीत भारत वेगान प्रगती करता अशें केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी म्हळां. नवी दिल्लीत भारत व्यापार महोत्सवाच्या वेबसायटीचें उक्तावण करतना ते उलयताले. उमेद केन्नाच उणी करूंक दिवची न्हय आनी सगळ्यांनी काम करत रावचे हाचेर तांणी भर दिलो. विकसीत भारत 2047 चे

0: ध्येय साध्य करपाच्या दिकेन भारतातले उद्देग व्यापारी समुदाय आणि लोकांमध्ये इतलो उत्साह असा की जगातली खयचीच शक्त भारताक थांबूक शकना असे त्यांनी सांगले.
1: भारत का बना हुआ सामान, भारत से दी हुई सेवाएं और अधिक तेजी से आगे बढ़े. हम संतुष्ट ना हो कि हम विश्व की सबसे तेज गति से आगे बढ़ने वाली अर्थव्यवस्था है. कभी संतुष्ट ना हो और आगे बड़ा छलांग लेने की सोच और क्या कर सकते हैं उसके लिए पूरे समय हमें सोचते रहना पड़ेगा, काम करते रहना पड़ेगा, नई चीजों को आगे लेके जाना पड़ेगा.
0: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी काल छत्तीसगड भेटे वेळार बस्तर जिल्ह्यातल्या नेतानार गावात भौशीक सेवा केंद्राचे उक्तावण केले. ह्या केंद्राक आदिवासी फुडारी आणि सुटके झुजारी हुतात्मा वीर गुंडाधूर हांचे नाव दिले असा. सीआरपीएफ सुरक्षा शिबिराच्या आवारात भौशीक सेवा केंद्र स्थापन केला. मंत्री शहा हांणी म्हळे की फुडल्या देड वर्सांमधी बस्तरातल्या सुमार 200 सुरक्षा कॅम्पापैकी 70 कॅम्पाचे अशाच सेवा केंद्रांनी रुपांतरीत करतले. केंद्रावरवी बँकिंग सुविधा, आधार सेवा, रेशन कार्ड, कौशल्य प्रशिक्षण तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या सगळ्या योजनांचा लाभ मिळतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जगदलपुरात केंद्रीय विभागीय मंडळाचे बसकेचे अध्यक्षपद सांभाळले. छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडातले मुखेलमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी हे बसकेक हजर रावपाचे असात. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी काल शेतकार, व्यापारी आणि कृषी क्षेत्रातल्या भागधारकांखातीर प्रक्रिया सोप्यो करपाच्या उद्देशान केल्ल्या जायत्या व्हड सुधारणा उपक्रमांचो आढावो घेतलो. ह्या बसकेत कृषी आणि शेतकार कल्याण मंत्रालयाचे सचिव अतीश चंद्र हांणी केंद्रीय कृषी मंत्र्यांक मंत्रालया वतीन लागू केल्ल्या वेगवेगळ्या सुधारणांविशी आणि फुडल्या काळात येवपी सुधारणा उपक्रमांविशी खोलायेन माहिती दिली. कृषी आणि शेतकार कल्याण मंत्रालयान सांगला की चालू महिन्याच्या 15 तारखेमेरेन गिमाच्या पिकांखाला आशिल्ल्या क्षेत्राची वाढ जावन ते 83 लाख हेक्टरा परस चड जाला. मंत्रालयान म्हळा की फाटल्या वर्षाच्या याच काळाच्या तुळेत गिमाच्या पिकांच्या क्षेत्रात 3 लाख हेक्टरा परस चड मोलाची वाढ जाल्ली पळोवपाक मेळ्या. तांणी सांगला की 31 लाख हेक्टर क्षेत्राचेर भाताची पेरणी जाली जाल्यार 24 लाख हेक्टरा परस चड क्षेत्राचेर कडधान्याची लागवड जाल्या. मंत्रालयान मुखार सांगला की 16 लाख हेक्टरा परस चड क्षेत्र श्री अन्न आणि भरड धान्यांच्या लागवडीखाला आयला, जे फाटल्या वर्षाच्या याच काळा परस सुमार 1 लाख हेक्टर चड असा. तेच वांगडा तेलबियांखाला आशिल्ले शेती क्षेत्र 11 लाख हेक्टरा परस चड नोंद जाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात ह्या देशांच्या फुडाऱ्यांच्या विनवणेप्रमाण इराणाचेर लष्करी हल्लो तात्पुरतो स्थगीत केला असे सांगला. युद्धविराम करपाखातीर गंभीर वाटाघाटी सुरू असात, हाका लागून लष्करी हल्ले फुडे धुकल्ल्यात हे ट्रम्प हांणी नदरेक हाडले. अमेरिका आणि मध्य उदेंतातल्या राष्ट्रांक मान्य आशिल्ली कबलात बेगीन जावंक शकता असो विश्वास राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हांणी उक्तायलो. आयपीएल क्रिकेटात सनरायझर्स हैदराबादान चेन्नय सुपर किंग्साक 5 विकेटींनी हारोवन प्ले ऑफात सुवात मेळयल्या. हैदराबादाक आता 16 गुण मेळ्यात आणि पंगडान प्ले ऑफात सुवात मेळयली. गुजरात टायटन्स लेगीत निमाण्या 4 पावल्या जाल्यार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरून प्ले ऑफात पात्रताय मेळयल्या. आयज ह्या सर्तीत जयपुरात सांजे 7:30 राजस्थान रॉयल्स पंगड लखनौ सुपर जायंट्सा आड खेळटलो. भारतीय हवामान खात्यान आज मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात उष्णतेच्या ल्हाराचा ऑरेंज अलर्ट जारी केला. हरियाणा, चंडीगड, मराठवाडा, पंजाब, राजस्थान, तेलंगणा आणि विदर्भातही उष्णतेची ल्हार येऊची शक्यता असा. तेच वांगडा राजस्थान, विदर्भ आणि अस्तंत उत्तर प्रदेशात रातीचे तापमान वाढपाचा अदमास असा. आज दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश

0: आनी ओडिशात उष्ण आनी दमट हवामान आसपाची शक्यताय आसा. आयएमडीन आयज अंदमान आनी निकोबार जुवे, केरळ, माहे, लक्षद्वीप, ईशान्य भारताचे काय वाठार, तमिळनाडू, पुडुचेरी आनी करायकल हांगा व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला. आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, माहे, कोंकण, गोंय आनी मध्य महाराष्ट्रात लेगीत जगलां आनी खर वाऱ्यासयत गडगड मारपाची शक्यताय आसा अशें आयएमडीन सांगलां. ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारीत तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर पिराय 21 ते 50 वर्सा, कोंकणी भाशेचे बरे गिन्यान, इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचे कसब तशेंच प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी आल्तीनो पणजी हांगा सादर करचो. अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून अशी आसा. आतां खबरो सोंपोवचे आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ऑस्लो हांगा जाल्ल्या भारत नॉर्वे वेवसाय आनी संशोधन शिखर सभेत घेतलो वांटो. न्यायमुर्ती यशवंत वर्मा हांच्या आड आशिल्ल्या आरोपांची चौकशी करपी न्यायाधीश चौकशी समितीन आपलो अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांकां सादर केलो. अस्तंत बंगाल सरकारान कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजचे आदले प्राचार्य संदीप घोषाचेर खटलो चलोवपाची मंजुरी दिल्या. आयपीएल क्रिकेटात सनरायझर्स हैदराबादान चेन्नय सुपर किंग्साक 5 विकेटींनी हारोवन प्ले ऑफात सुवात मेळयली. भारतीय हवामान खात्यान आयज मध्य प्रदेश आनी उत्तर प्रदेशात उष्णतायेच्या ल्हारांचो ऑरेंज अलर्ट केलो जारी. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 नमस्कार.
1: आमी आकाशवाणी पणजे केंद्राच्या मादे चॅनल उलयता. सकाळचे बरोबर 8:51 जातात. आयकूं येता चित्रसंगीत ही कार्यावळ. हे कार्यावळीक पहिल्या सुवातीक तुमकां आयकूं येता शंकर महादेवानांच्या आवाजांतले शोभीत अशें गीत. कार्यावळीच्या पहिल्या सुवातीक

लक्षण चित्रसंगीत या कार्यावळीत गेवा लांसो विश्व मेळा लांसो विश्वानंतर बरोबर सकाळची 9:27 जाता ऐकूया कोकणातल्या न्यूज अपडेट.

खरेच तेरी बीन या गीताच्या सांगतान आयची चित्रसंगीत ही करवळ हांगा सप्ताह करवी खरेच मजा लुटली आसतले. सुंदरशी गीता तुम्ही ऐकले आसतले, पण वेळ सोपिल्लो आसा चित्रसंगीत हे करवळीच्या. आता वेळ आता मराठी गीताचो.

श्रोतो श्री गणेशा नमः श्री जय जय राम कृष्ण हरी। माननीय सगळ्या श्रोतो मैं कथा भक्तिधारा कार्यक्रम ऐकूया अजित कडकडे स्वरपण केलेले हे सुंदर अशी

वाह किती सुंदर मंगलमय गाणं होतं श्रोतो न. जीवनात कितीही धावपळ असली तरी भक्तीचे काही क्षण मनाला नव संजीवनी देतात. प्रिय श्रोतो, संतांनी नेहमीच प्रेम शांतता आणि मानवतेला संदेश दिला आहे. त्याच्या अभंगातून आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा मिळते.

श्रोतो, आजची ही भक्ति में मैफिल ही तज असंपत है। नाम घेता सुख येते, मनाला नवी ऊर्जा मिळते। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भक्तिमय प्रवासात आपल्या आवडत्या कार्यक्रमात भक्तिधारा। तोपर्यंत राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल। मी तुमचाच मित्र केदार आपली रजा घेतो। नमस्कार। बरोबर सकाळची 10 वाजत आहे। थोड्या थोड्या ऐकूया दिल्ली दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या।

शिल्पा दुबळे यांच्या गायनात राग विभास निघतो समय ऐकलो आणि इथल्या आयजीएमची हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची ही कार्यवळ हांगा सोपता.

आम्ही ऐकतात कार्यवळ गाता रहे मेरा दिल. कार्यवळीत ह्या उपरांत ऐकूया लता मंगेशकरांच्या आवाजात चरित्रहीन ह्या फिल्मातलं गीत. गीत असा आनंद बक्षी यांचे.

0: आणि हा आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्या
1: गावामधी खास नाव गाव रे मजो गाव
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार
2: गाव आणि हा

एस पी बालसुब्रमण्यम आणि के एस चित्रा यांच्या जोड आवाज आता मी ऐकलंय लव्ह ह्या फिल्मातलं गीत. आनंद मिलिंद हाणे संगीतबद्ध केलं हे गीत आशिले मजरूह सुलतानपुरी ह्यांचे. आणि ह्या गीता सांगतकच गाता रे मेरा दिल ही कार्यवळ इथल्या हंगात सोपता. आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधवी चॅनलावेळेला नमी उलयता. 11:30 जाल्ले आसात. ऐकूया एनसीईआरटी द्वारा प्रायोजित कार्यवळ उमंग.

सांजवेळच्या सभेन बरोबर 5:30 इंग्लिशीतली युवपाणी सवरांचे दिल्ली केंद्रावल्यान हिंदीतल्यान खबरो सवरा 5 कार्यावळींची रुपरेषा सवरा 15 शब्दुली सवर जावन 30 कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर. अस्तुरी.
1: महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादय वाहिनीवर घरकुल.
2: आकाशवाणीचं हे पणजी केंद्र आहे. 12:05 होत आहे. सादर करीत आहोत महिलांसाठी असलेला हा कार्यक्रम घरकुल. नमस्कार भगिनीनो, घरकुल कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया सुंदरच्या ह्या भक्तिगीतानं.

0: लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात नुकतंच आपण ऐकलत हे सुंदर असं भक्तगीत. घरकुल कार्यक्रमात ह्यानंतर आता ऐकूया नंदिनी रेघे यांची कथा आता तिनं काय करू.
1: आयुष्य कसं अगदी आखीव रेखीव पद्धतीनं चाललेलं मेधाचं, तशी निदान ती तरी समजून चाललेली. उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातून वाढलेली, आई बाप आणि डॉक्टर असलेला मोठा भाऊ, एवढीच मंडळी माहेरी होती. घरची शेतीवाती होती थोडी. वडील सरकारी नोकर तर आई पूर्ण वेळ गृहिणी. मेधा धाकटी, भावा एवढी हुशार नसली तरी स्मार्ट होती. यथावकाश पदवीधर झाली, टायपिंग शिकून घेतलं, सरकारी खात्यात मुलाखतीला बोलावणं आलं आणि नोकरी मिळून गेली. वर्षभरात सेवेत कायम झाली. 22 होईतोवर वर संशोधन सुरू झालं आणि पटकन लग्नसुद्धा झालं. नवरा डॉक्टर होता, सगळ्यांनाच स्वर्ग, दोन बोटं उरला. लग्नानंतर ताबडतोब बदली मिळाली आणि ती सासरी आली. तिथून ऑफिस जरा दूर होतं, नवऱ्याकडे काही वाहन नव्हतं. डॉक्टर असला तरी तो मध्यमवर्गातून आलेला, नवीनच प्रॅक्टिस सुरू केलेली. एकटा असे तोवर बसने धावपळ करायचा. आता बायको आलेली, ती मिळवती, त्याच्यापेक्षा सधन घरातली. तिला ते सासू सासरे दीर नणन हे खटलं पेलवे ना. त्यात सासूला वाटायचं सून आलंय तर सगळा भार तिने आपल्या खांद्यावर घ्यावा. लवकर उठून सगळ्यांची खाणी, स्वयंपाक पाणी, घराची स्वच्छता सगळं झडझडीत आटपून मग नोकरीवर जावं. ऑफिसातून परतताना भाजीपाला मासळी आणावी आणि पुन्हा पदर बांधून कामाला लागावं. मी नाही का केलं, एकत्र घरात राहून 12-15 माणसांचं करून मुलं वाढवली. ही तर काय, ऑफिसात बसून काम करते. मग घरी राबायला कसली धाड भरलंय, नुसतं भावलीसारखं नटून एका जागी बसून संसार थोडाच होतो. माहेरचा बडे जाव, इथं काय कामाचा. नंदेला वाटायचं वहिनी आले आता घरी, मी तर लग्न करून आज ना उद्या सासरी जाणार, तर आतापासूनच माहेरवाशी नसल्यासारखं वागलेलं बरं. वहिनीच्या सुंदर सुंदर नव्या साड्या गुदडायच्या, तरे तरेचे दागिने घालायचे आणि बाहेर मिरवायचं. गोड बोलून सगळी कामं वहिनीच्या गळ्यात मारायची. माझी वहिनी ना खूप छान आहे, हुशार आहे, सगळं करते. म्हणून गोडवेगात वहिनीला फुलवायचं तंत्र तिला चांगलं जमलेलं. नवी नवरी आहेस, सगळ्यांना सांभाळून राहा ग बाई, तुला नको म्हणा सांगायला, माझी मेधा आहेच गुणाची, जाईल तिथं स्वर्ग फुलवेल. तुझ्यामुळे त्या घरात काही वितुष्ट नको.

पोहा यायला. काही तक्रारी असतील सासरच्या तर त्या तिथंच वळणावर यहा सोडून इथं आता तू फक्त 4 दिवसांची माहेरवाशीण हो. आई आणि बाबांनी मेधाला सासरी जाताना हा उपदेश केलेला. शिवाय हे देखील सांगितलेलं की बाई ग, तुझा नवरा डॉक्टर आहे, त्यांना कामाच्या बाबतीत काही ठराविकच वेळा नसतात. कधी सिरियस पेशंट येतो ऐन वेळी, कधी अपघाताची केस असते, कधी दुर्घटनाग्रस्त पेशंट्स आणले जातात, तातडीनं उपचार करावे लागतात. तेव्हा नवऱ्याला समजून घे हो, उगाच चिडचिड करायची नाही. संसाराचा सगळा भार तुझ्याच डोक्यावर असेल, तेव्हा समतोलानं वाग हो. नोकरी करत असलीस तरी नवऱ्याची मर्जी सांभाळ, नाहीतर मीही मिळवती आहे, मोठ्या घरची आहे म्हणून टेंभा मिरवशील. माहेरच्या नावाला जप हो पोरी. झालं. आधी शांत कामसू स्वभावाच्या मेधाला सासू नंदेनं गुंडाळूनच टाकलं. दिवसभर न झेपणारी कामं आणि नोकरी. मेधा आजारीच पडली. नवरा डॉक्टर असल्यामुळे उठली आजारपणातून 20-22 दिवसात, पण आईच्या सांगण्यात असल्यामुळं त्याला मेधाला समजून घेता आलं नाही. भिडस्त स्वभावाच्या मेधाला स्पष्ट सांगता येईना. तिची घुसमट व्हायला लागली. अक्षरशः हाडं आणि चामडं उरलं अंगावर. त्यातच तिला दिवस गेले. मेधाच्या आईबाबांच्या लक्षात सगळा प्रकार आला. तसं त्यांनी गोड बोलून प्रकृतीचं कारण सांगत तिला ऑफिसजवळ छोटासा फ्लॅट घेऊन दिला आणि तिची एकत्र कुटुंबाच्या त्या झमेलातून सुटका झाली. यथावकाश मेधाला मुलगा झाला. आईनं आनंदानं बाळंतपण केलं. तोवर सुजयची, मेधाच्या नवऱ्याची प्रॅक्टिस पण बरी चालायला लागली. तशी मेधानं बाळाला बघायला आणि घरकामात थोडीफार मदत करायला एखादी चांगलीशी बाई शोधायला सुरुवात केली. सुजयच एक दिवस मेधाला म्हणाला, अगं, माझ्या दवाखान्यात जी मदतनीस नर्स आहे ना, तिची एक विधवा मावशी आहे. नवरा अपघातात वारलाय. अवघी 25 आहे ग. पदरी 3-4 वर्षांचं पोर आहे. तुलाही आधार होईल. आपल्या छोट्या वैभवला खेळवायला जोडीदार मिळेल. तिला पैशांची गरज आहे. ठेवून घेऊया का आपल्या घरी कामासाठी? मेधाला वाटलं बरंच झालं. विश्वासाची ओळखीतली बाई आहे, स्वतः आई आहे म्हणजे वैभवला नीट सांभाळेल. तिने होकार दिला. अशा तऱ्हेनं प्रतिमाचा घरात प्रवेश झाला. प्रतिमा खरंच चांगली होती. कामसू, शांत, प्रेमळ. बघता बघता तिनं वैभवला लळा लावला. कामात अगदी स्वच्छ आणि टापटीप, सगळं मायानं करायची. तिचं ते पोरगही छान गोड होतं, आईसारखंच. मेधाचं मोठंच टेन्शन गेलं. निश्चिंत मनानं तिनं घर आणि वैभव प्रतिमावर सोपवलं आणि ती कामावर जायला लागली. बघता बघता 5 वर्ष उलटली. मेधाला दुसरा मुलगा झाला. प्रतिमानं बाळंतपणासकट सगळी जबाबदारी आनंदानं पेलली. आता तर सुजयची प्रॅक्टिस उत्तम चाललेली. त्यानं जरा दूरवर नवा मोठा फ्लॅट घेतला. मेधाला स्कूटर घ्यायला लावली. स्वतः कार घेतली. जुना फ्लॅट भाड्यानं कुणाला तरी देण्याऐवजी प्रतिमाला वापरायला दिला. ती फक्त झोपण्यापुरती तिथं जायची. बाकी सगळा वेळ मेधाकडेच असायची. मेधालाही आता तिची सवय झाली होती. सगळ्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा ती निगुतीनं सांभाळायची. मेधाची मुलं अभ्यासात हुशार. आपल्याबरोबर ती प्रतिमाच्या मुलाचा रवीचाही अभ्यास करून घ्यायची. तो आपला साधारणच होता, पण त्याला मायेनं वागवायची. प्रतिमाला ते खूप उपकार वाटायचे. मग ती मेधाच्या मुलाचं दुपटीनं करायची. मेधा आयत्यावेळी गरमागरम ताजा स्वयंपाक करून सुजयला मुलांना वाढायची. सुजयच्या जेवणाच्या खूप खोडी होत्या. कुकरचा भात चालायचा नाही. वेळून केलेला वाफेवरचाच भात हवा. खोबऱ्याच्या तेलाची फोडणी दिलेली ताज्या मासळीची आमटी. तव्यावरून ताटात पडणारे गरम फुलके आणि तळलेली गरमागरम मासळी. अमक्या भाजीत खूप खोबरं हवं तर तमकीत मुळीच नको. खोबऱ्याची रस पिळलेली ताजी कढी हवी. जेवणानंतर मेधानंच बनवलेलं एखादं गोडसं, तेही अगदी ट्रेडिशनल. नाचण्याचं सत्व, कणगांच्या नवऱ्या, पातोळ्या, उकडीचे मोदक, धोणस असले वेळखाऊ पदार्थ. पण मेधा सगळं कटाक्षानं सांभाळायची. एक वेळ मुलांकडे, स्वतःकडे तर दुर्लक्षच करायची, पण सुजयचे हे सगळे डोहाळे तत्परतेनं पुरवायची. नाहीतरी आईनं सांगितलंच होतं ना, बाई ग, आपल्या पुरुष माणसाला सांभाळायचं तर त्याचा मार्ग पोटातूनच जातो बरं का. मीठसुद्धा त्याला अगदी गावठी लागायचं. बाकी टेबलावर किंवा वरून लागलाच कधी घ्यायला तर ते पांढराशुभ्र प्लास्टिक पिशवीतलं पॅक केलेलं. मेधाला भारी आश्चर्य वाटायचं. का मिठाने मोठासा फरक पडत असेल? आणि कामाचा रेटा असेल तर एवढ्या बारीक चवीढवीचं काय लक्षात येत असेल? उगाच जिभेचे चोचले. पण तिनं कधी हे बोलून त्याला दुखावलं नाही. वेळप्रसंगी ती उभ्या उभ्या 4 घास पोटात ढकलायची आणि कामावर पळायची. चवीढवीचं केलेलं कधी उरायचं, कधी मस्त झालं म्हणत हादडलं जायचं. मागणं काही उरायचंच नाही. पण ते घेऊन ती बसली नाही. संसार आणि नोकरी या चक्रात गरगर गरगर फिरवत राहिली. वेळ नाही या जबाबीखाली त्यानं कधीही घरात काहीही समा

आणलं नाही. अगोदर काकोटी हातातल्या पिशव्यात भरून पाय ओढत आणि स्कूटर आल्यावर तिच्यावर लादून सगळा संसार मेधा आणत राहिली. पण पट्टीच्या तोंडून कधी रडगाणं नाही की कसली तक्रार नाही. डॉक्टर आहेत ना ग, वेळच नसतो बिचाऱ्यांना, अगदी थकून येतात ग घरी, असं नवऱ्याचं कौतुक ऐकवायचे येता जाता. पण एवढ्या सगळ्या रमारगाडातून सुद्धा छान टवटवीत दिसायची, सुंदर साड्या मॅचिंगचे दागिने घालायची, समाधानी दिसायची. वर्षभराभर सल्ली, मुलं मोठी झाली, शिकून सवरून परदेशी गेली, उच्च शिक्षण आणि मग चांगली संधी म्हणत तिथंच सिरसावर झाली. इथं मैदानं त्यांच्यासाठी दोन सुंदर छोट्या बंगल्या घेऊन ठेवल्या. इथं आले, लग्न झाली तर तयारी असावी आपल्याकडून, हा तिचा हिशोब. स्वतःसाठीही चांगल्या पॉश वस्तीत प्रशस्त फ्लॅट घेतला, सुजयच्या संमतीनंच केलेलं सगळं. एव्हा ना प्रतिमाही आपल्या संसारात स्थिर झालेली. मुलगा वकिलीचा अभ्यास करत होता. सासऱ्यानं आपलं घर मला दिलंय, थोडंसं भाटबेस आहे, आता नोकरी नको म्हणतोयले, असं सांगत तिनं मेधाचा निरोप घेतला होता. मेधानंही आनंदानं तिला निरोप दिलेला. जाताना तिनंच एक बरीशी कामाली आणून आपल्या जागी चिकटवून मेधाची सोय केलेली. मेधाला तर तशी 24 तास कामवालीची गरजही नव्हती म्हणा, इनमिन दोघंच तर होती घरात. मेधाला रिटायर व्हायला तर अवघे 7 महिने उरले होते. मुलं आहेतच परदेशी, तर एक फॉरेन ट्रिप करून येऊया, असं म्हणत मेधा सुजय त्यांना भेटून बरोबरच बरेचसे इतर देश देखील पालथे घालून आली. खूपशा परदेशी वस्तूंची सढळ हाताने खरेदी करून झाली. म्हातारपणापर्यंतची पैसे अडकायची सगळी तरतूद करून झालेली. आता मुलांचे लग्न करून सुना आणायच्या, म्हातारपणी नातवंड खेळवायची, मुलं इथं राहिली तर बरंच झालं, नाही तर त्यांच्या निमित्तानं परदेशी वाऱ्या करायच्या, असे मनाचे मांडे खात मेधानं मुली बघायला सुरुवात केली. आणि अचानक एक दिवशी नवरा गाढ झोपला होता, त्याचा मोबाईल व्हायब्रेट होताना मेधाला दिसला. नुकताच तो एक महत्वाची मीटिंग आटपून बेंगळुरून आला होता. थकल्या जीवाला त्रास नको म्हणून त्यानं सायलंट मोडवर ठेवला होता असेल. त्याची झोप डिस्टर्ब होऊ नये म्हणून मेधानं फोन उचलला आणि ती हळूच दार उघडून बाहेर दिवाणखान्यात आली. तिनं हळूच हॅलो केलं आणि फोन अचानक बंद झाला. कुणा सिरियस पेशंटचा कॉल असू शकतो म्हणून मेधानं त्या नंबरवर पुन्हा फोन केला, तर पुन्हा मुद्दामहून फोन डिस्कनेक्ट केला गेला. सहज तिनं माय फाईल्स ॲप उघडलं. त्यात त्यांच्या लग्नापासूनचे मुलांचे सगळे फोटो, सगळ्या गोड आठवणी होत्या. झोप येईतवर ते चाळावे म्हणून ती बघत गेली आणि त्यात तिला सुजय आणि तिच्या मुलांच्या बरोबरीने प्रतिमा आणि सुजय आणि रवीचे कित्येक फोटो दिसले. एका फोटोत तर चक्क प्रतिमा आणि सुजय एकमेकांना केक भरवत होती आणि रवी टाळ्या पिटत होता. फोटोवर कालपरवाचीच तारीख दिसत होती. बेंगळूरचं आलिशान 5 स्टार हॉटेल होतं ते. काही एक संशय येऊन मेधानं सुजयचा फोन तपासला, तर त्यात फक्त सुजय आणि प्रतिमाचे असंख्य फोटो होते. एखाद्या नवरा बायकोसारखे एकमेकांना खेटून उभे असताना, कित्येक पर्यटन स्थळांना भेटी देताना, एकमेकांना गिफ्ट देताना. फोनवर बातचीत तर रोजचीच दिसत होती, म्हणजे तो फोन आणि कुणाचा नव्हता तर प्रतिमाचाच होता. तिनं मेधाचा आवाज ओळखून पटकन डिस्कनेक्ट केलेला. मेधानं आवाज न करता सुजयचा ड्रॉवर उघडला, तर बेंगळूरच्या त्या हॉटेलमध्ये बुकिंग केलेली मिस्टर अँड मिसेस नावाची पावती, खाण्यापिण्याची बिलं, खरेदीची बिलं आणि असंख्य असलेच गठ्ठे सापडले. म्हणजे सुजयच्या ह्या मीटिंग सुरू होत्या तर कधीपासून? बाप रे, सुन्न होऊन मेधानं फोन ऑफ केला, ड्रॉवर्स बंद केले. सुशिक स्वभावानुसार तिनं सगळं गिळलं आणि सुजयला संशय येऊ नये म्हणून नेहमीसारखंच वर्तन ठेवलं. पण तिच्या नकळत आवाज तिखट व्हायला लागला, तिरकस प्रश्न जायला लागले आणि सुजय सावध झाला. हुशार डॉक्टर असतो, त्यानं फोन लॉक केला, ड्रॉवरमधले पुरावे नष्ट केले. मेधाकडे बोलताना जीभ चाचरायला लागली. तिच्याकडे सरळ डोळे भिडून बोलणं जमेना. तमाशा नको म्हणून तो नसताना मेधानं आपल्या आईला फोनवर सगळं सांगितलं, तर आई म्हणाली, जाऊ दे पोरी, काय करणार आता या वयात तू? भाऊ, भावजय, मोजकी मित्रमैत्रिणी सगळीजणं तिला हाच सल्ला देतात, म्हणतात, या वयात आता तू एकटी काय करशील? कोर्ट कचेऱ्या करून काय होणार? उलट 4 भिंतीत असलेली लक्तरं वाऱ्यावर उडायला लागतील. मुलांचे अजून लग्न व्हायची आहेत. बऱ्या मुली उद्या त्यांच्यावर देखील संशय घेतील, म्हणतील, बापच असला, या वयात ही थेर. मुलं देखील बापासारखे कशावरून नसतील? म्हणजे ज्या घरकुलासाठी मेधानं आजवर जीव झिजवला, त्याचं भवितव्य काय? मेधा विचारते, सगळीजण मलाच का उपदेश करतात? पुढचं सगळंही तुझ्यावरच अवलंबून आहे, तोल सावर, असं म्हणतात. या तोल सावरण्याच्या नादात मी म्हणजे तारेवरची डोंबारीण आहे असं वाटायला लागलंय ग मला.

0: मेधा उसासते. कधी काळी संसाराचा भार डोक्यावर घेऊन तोल सावरत संसार फुलवणारी, मार्गी लावणारी, स्वतःही फुललेल्या वेलीसारखी साजरी दिसणारी मेधा आज खचून गेले, मरगळून गेले. या सगळ्या खेळात माझा कुणीच विचार करत नाही. वाटतं अष्टभुजा कालीमात्यासारखं मेक्सू घेऊन त्या दोघांची डोकी ठेचून टाकावीत. पण आजच्या या युगात कायदा हातात घेतला म्हणून मलाच सजा होईल. खरंच काय करू ग मी? तिच्या या प्रश्नाचं उत्तर माझ्यापाशी तरी नाही. रसिकानो, तुम्हाला काय वाटतं?
1: नुकतीच आपण ऐकलीत नंदिनी रेगे यांची कथा आता तिनं काय करू. आपण ऐकत आहात घरकुल हा कार्यक्रम. कार्यक्रमात ह्यानंतर आता ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील हे गीत.

कन्यादान करून मुलीला सासरी पाठवणाऱ्या आईचं मनोगत गदिमांनी आईच्या मनानेच लिहिलंय. अरुण पौडवाल यांनी सुद्धा मातेची हळवी माया आपल्या स्वराने बोलकी केली आणि तितक्याच भावुकपणे अनुराधा पौडवाल ते गीत आपल्यासमोर सादर करीत आहेत.

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी।
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना।
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला लावी पिसे हा
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग सदाबहार नाट्य संगीत।
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया।
4: आपण ऐकत आहात घरकुल हा कार्यक्रम। कार्यक्रमात आता ह्यानंतर ऐकूया विद्या घैसास यांचं कविता वाचन।
5: नमस्कार, माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे हुंदका। आठवतंय सारं काही अगदी तसंच्या तसं, गोठलेलं चांदणं अन वादळी धुकं जसं। आठवतंय ती भरली नदी काठची आणि हिरवी झाडी काठची, दवात ओले अंगण अन सावली घनदाटशी। ते काजवयांचे दिवेसे अन मारवा हवे तसा, अवचित घाली साध जखमी एक पारवा कुठूनसा। हरवल्या डोळ्यात भिजला आठवांचा पुंजका, दाटल्या उरात फसला कोंडलेला हुंदका, दाटल्या उरात फसला कोंडलेला हुंदका। पुढची कविता तुळस। आयुष्याच्या एका भयाण वळणावर तू भेटलास आणि ओघळणाऱ्या आसवांना तू वळवाचे पान दिलेस। जणू निसटणाऱ्या क्षणांना तू नवे श्वास दिलेस। आता तुझ्याही वेदनांची झळ माझ्या हृदयाला भिडते आणि तुझ्या जळण्यापुढे मी माझी भयाण वळणं विसरते। तुझी ती घायाळ स्पंदनं आता भूतकाळाला देणार आहे आणि एक बहरलेली तुळस तुझ्या अंगणी लावणार आहे। एक बहरलेली तुळस तुझ्या अंगणी लावणार आहे। पुढची कविता शब्द। शब्द माझा सखा शब्द पाठी राखा, शब्द माझा सखा शब्द पाठी राखा, शब्दाविणवरे माझा जीव हा पोरका। शब्द माझे आगर शब्द ज्ञान सागर, शब्दाविण अपुरी मर्माची या झालर। शब्द माझा श्वास शब्द नीच ध्यास, शब्दाविण नुरे माझा जन्माची या रास। शब्द माझी साऊली शब्द माय माऊली, शब्द माझी साऊली शब्द माय माऊली, शब्दाविण नाही गती तुझिया पाऊली, शब्दाविण नाही गती तुझिया पाऊली। पुढची कविता माणूस शोधण्यासाठी। या खोल मनाच्या गाभी भलतेच चाले काही, या खोल मनाच्या गाभी भलतेच चाले काही, जे मनात वाटत असते ते शब्दातून येतच नाही। जे सरळ सोपे दिसते ते तितकेच अवघड असते, जे सरळ सोपे दिसते ते तितकेच अवघड असते। स्वप्नात गोड असते पण वास्तव हे कडवट असते। शब्दांच्या स्वाधीन होते अर्थांच्या शोधासाठी, आयुष्य उधळते माझे मी एका वचनासाठी। या अवास्तवाची माझ्या कोरीच राहिली पाने, जगण्याचा स्वर हुकल्यावर मी कसे म्हणावे गाणे। माणूस शोधण्यासाठी मी होते अश्वत्थामा, माणूस शोधण्यासाठी मी होते अश्वत्थामा, शब्दातून माझ्या केवळ भळभळती ओल्या जखमा, शब्दातून माझ्या केवळ भळभळती ओल्या जखमा। घुसमट। पुढची कविता ती रात्र पुन्हा उगवते, पुन्हा डोकावतोय तोच मिट्ट काळोख। झाकोळतोय पुन्हा तेच भावविश्व त्या मावळतीच्या उत्सवात, जराशी पापणी लावताच इथलं क्षितिज बदलत जातं, निचुकामुख होते सुखदुःखांची। मग तुटून पडतात माझ्या मनावर त्या काळोख्या पडद्याआड लपलेली दग्ध आठवणींची भूतं।

अशी प्रत्येक रात्र यक्षिणीसारखी मलाच गिळायला येते तेव्हा वाटतं कुणीतरी सूर्य होऊन मला आपल्या कुशीत लपवावं, त्याच्यातल्या दिव्यत्वाने माझ्यातल्या मला जपावं, पण विश्वासाचाही श्वास हरवावा तशी माझ्या व्यथेची नाळ त्या रात्रीच्या गर्भात घुसपटत जाते. डोळ्यातल्या पुराला तेव्हा पापणीतच आवरते. मी त्या रात्रीच्या अधीन होत जाते आणि अनुभवते अजून एका वादळाचा मृत्यू. पुढची कविता अशी आहे. काळ म्हणा अथवा वेळ, हे एकमेव औषध असतं म्हणे मनाच्या गहिऱ्या जखमांवर. पण कोणी सांगेल का त्यावर कोणाचं नाव लिहिलंय किंवा पाठवलंय का कुठल्या पत्त्यावर? त्यावर कधीतरी एकदा वेदना माझ्या कानात सांगून गेली, म्हणाली तुझ्याशिवाय करमत नाही, खोलवर जखमा कोरायला काळीच दुसरं मिळत नाही. म्हणाली काळ कोणता वेळ कोणती याचा तू नको विचार करूस, लागू पडत नसलेल्या औषधाला तू नको बळी पडूस. नशिबाच्याही नशिबी असावं लागतं म्हणे वेदनेची नक्षी व्हायला, नशिबाच्याही नशिबी असावं लागतं म्हणे वेदनेची नक्षी व्हायला. म्हणाली तुझं नशीब थोर, तुला मिळालं आत्मलक्षी व्हायला, आत्मलक्षी व्हायला. पुढची कविता साक्ष. ती वादळी रात होती अन तुफानी बरसात होती, ती वादळी रात होती अन तुफानी बरसात होती, कोसळत्या सरींसवे ती भिजलेली याद होती. दूर कुणाच्या हाकेसाठी आतुरली वाट होती, उरात अपुल्या घेण्यासाठी आली पिसाळ लाट होती. मीठ पाकळ्या डोळ्यांच्या अंगाई कुणी गात होती, अन सुरांच्या संगतीने फडफडणारी वात होती. कुणीतरी कुणाचा मग घेतला होता हात हाती, कुणीतरी कुणाचा मग घेतला होता हात हाती, अजाणतेच्या वाटेतली ती अपुरी साथ होती. जागेपणी रेखलेली ती कहाणी स्वप्नात होती, जागेपणी रेखलेली ती कहाणी स्वप्नात होती, अखेरच्या श्वासातही ती गुलाबी प्रीत होती. चंद्रही गेला निमाला, चंद्रही गेला निमाला, अखेरची ती साक्ष होती. कोसळत्या सरींसवे फक्त भिजलेली याद होती, भिजलेली याद होती. पुढची कविता आहे ती एकटीच. शब्दांच्या अथांग सागरात बुडलेली, आर्त गहिऱ्या स्वरात हरवलेली, आठवणींच्या खारट पावसात चिंब चिंब भिजलेली, अन उदयाच्या प्रतीक्षेत अस्ताकडे झुकलेली ती एकटीच. तिच्या बुडण्याची, तिच्या हरवण्याची, तिच्या ओलावल्या मनाची साक्षीदार होती ती फक्त तीच. तिच्या मौनाचे मर्म चिडचिप्प अंधारात दडलेले, तिच्या मौनाचे मर्म चिडचिप्प अंधारात दडलेले, अन तिच्या भावकळ्यांचे पंख सैरभैर सांडलेले. ढसढसा कोसळणाऱ्या थेंबांशी तिचं नातं, ढसढसा कोसळणाऱ्या थेंबांशी तिचं नातं, अन ऐन उगवाईच्या सणात सुकलेलं पातं. सळसळणारा वारा अन अशांत अंतरलाटा, सळसळणारा वारा अन अशांत अंतरलाटा, तिच्या प्राक्तनात उमटलेल्या त्या उदास अंधार वाटा. सारं काही तिचंच होऊन बसलंय, सारं काही तिचंच होऊन बसलंय, जणू तिच्याशिवाय एकटेपणही एकाकीच पडलंय. तीही एकटीच, तीही एकटीच, ओंजळभर सुखाचा वास हुंगत, सारं काही माझच असं म्हणत एका बंदिस्त विश्वाचं घनगर्भ आभाळ पेलणारी ती एकटीच, ती एकटीच. पुढची कविता. भिरभिरणाऱ्या पाखरांचा कुठला देश नि कुठला गाव, भिरभिरणाऱ्या पाखरांचा कुठला देश नि कुठला गाव, निजोर पावलांसाठी नियतीचा पांगळा डाव. भेगाळलेलं काळीज, भेगाळलेलं काळीज नि कहाणी चिंब भिजलेली, उद्ध्वस्त तिन्ही सांजेला शुभंकरोती म्हटलेली, उद्ध्वस्त तिन्ही सांजेला शुभंकरोती म्हटलेली. आता काही चारोळ्या. जे विसरायचं आहे ते विसरताना आठवतच, जे विसरायचं आहे ते विसरताना आठवतच, टिपून सुद्धा डोळ्यात पाणी पुन्हा पुन्हा साठवतच, टिपून सुद्धा डोळ्यात पाणी पुन्हा पुन्हा साठवतच. दुसरी चारोळी.

0: प्राजक्तांच्या फुलांगत एक एक आठवण ओघळत गेली. प्राजक्तांच्या फुलांगत एक एक आठवण ओघळत गेली. मातीनेही अलगतपणे आपली ओंजळ पुढे केली. मातीनेही अलगतपणे आपली ओंजळ पुढे केली. पुढची चारोळी. संवाद नाही आठवत, संवाद नाही आठवत, आठवतात पुसट शब्दांचे ठसे. संवाद नाही आठवत पण आठवतात पुसट शब्दांचे ठसे. पिंपळ पानावर थरथरणारे आठवणींचे कवडसे. पिंपळ पानावर थरथरणारे आठवणींचे कवडसे. त्यापुढची चारोळी. तुझ्या आठवणीत आभाळ दाटून आले, तुझ्या आठवणीत आभाळ दाटून आले. काल रात्री कुशीत मग चंद्रच घेऊन झोपले. काल रात्री कुशीत मग चंद्रच घेऊन झोपले.
1: विद्या घैसाच यांचं कविता वाचन नुकतंच आपण ऐकलं.

0: युवा मनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युवावाणी मराठी,
1: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युवावाणी मराठीतून.
0: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 233.1 MHz अर्थात 1287 KHz आकाशवाणी पणजीच्या म्हादई वाहिनीवरून.
1: युवावाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम.
2: भगिनीनो, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपण देत राहतो प्रेम, माया, काळजी आणि स्वतःचा त्याग. कधी मुलगी, कधी बहीण, कधी पत्नी तर कधी आई म्हणून प्रत्येक नातं अगदी मनापासून निभावतो. हे माझं घर, हे माझं लोक, हे माझं जग असं म्हणत स्वतःला पूर्णपणे त्यात झोकून घेतात. पण कधीकधी मनाच्या एका कोपऱ्यात खूप मोठी पोकळी जाणवते. सगळ्यांची सुखदुःख सांभाळताना तिच्या मनाचा ठाव घ्यायला मात्र कोणाकडेच वेळ नसतो. तिच्या असण्यामागचं दुःख, तिच्या शांततेमागची टगमग आणि तिच्या थकलेल्या डोळ्यांमधली आर्तता ही कोणालाच दिसत नाही. ती सगळ्यांची होते, सगळ्यांना आपलंसं मानते. पण जेव्हा तिच्या हक्काच्या माणसामध्ये ती स्वतःला शोधू पाहते तेव्हा तिच्या पदरात पडते ती फक्त अनामिक शांतता. सगळ्यांच्या घराड्यात असूनही मनातल्या भावना समजून घेणारं जेव्हा कोणी नसतं तेव्हा जाणवतं की होय, महिला शेवटी एकटीच असते. स्वतःला इतरांसाठी झिजवूनही शेवटी स्वतःच्या अस्तित्वाची लढाई तिला एकटीलाच लढावी लागते. आपलं आपलं म्हणता म्हणता ती स्वतःलाच हरवून बसते. पण तिला पूर्णपणे समजून घेणारं या जगात कोणीच नसतं. ती फक्त एकटी असते.

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. पेट्रोल आनी डिझलाचे दर आयज सुमार प्रतिलिटर 90 पैशांनी वाडल्यात. सप्तका परस उण्या काळात ही दुसरी वाड आसा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी व्हिएतनामाचे राष्ट्राध्यक्ष तो लाम हांचे कडेन जाल्ल्या भेटीन दोनूय देशांमदलो संरक्षण सहकार आनीक घटमूट करपाची भारताची वचनबद्धताय आसा अशें म्हणला. चेन्नई उपनगरातल्या रेल्वे नेटवर्काक चालना दिवपा खातीर अरक्कोनम चेंगलपट्टू दुपट्टीकरण प्रकल्पा खातीर भारतीय रेल्वेन 993 कोटी रुपयांची मान्यताय दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ऑस्लो हांगा जाल्ल्या भारत नॉर्वे वेवसाय आनी संशोधन शिखर सभेत वांटेकार जाल्ले. 100 अब्ज अमेरिकन डॉलर गुंतवणूक आनी भारतांत 10 लाख नोकऱ्यो निर्माण करपाचे आवाहन तांणी केला. भारत नॉर्डिक शिखर सभेत ते आयज वांटेकार जातले. अस्तंत बंगाल सरकारान कोलकाताच्या आरजीकार मेडिकल कॉलेजीचे आदले प्राचार्य संदीप घोषाचेर खटलो चलोवपाची मंजुरी दिल्या. न्यायमूर्ती यशवंत वर्मा हांच्या आड आशिल्ल्या आरोपांची चौकशी करपी न्यायाधीश चौकशी समितीन आपलो अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांका सादर केला. संस्कार भारती संस्थेवतीन 22 ते 24 मे मजगती नागेशी बांदोडा हांगा त्रिराज्य सांस्कृतीक संगम कलाकार परिशद आनी प्रशिक्षण वर्ग आयोजित केला. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर या वर्गवारीत तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवाराकडल्यान अर्ज मागयता. आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी आल्तिनो पणजी हांगा सादर करचो. अर्ज करपाक निमणी तारीख 1 जून अशी आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधय चॅनलावेळा आम्ही उलयता. आता बरोबर 1:30 मराठीतल्यान खबरो आता आम्ही दिल्ली केंद्रावेळ्यान सहक्षेपित करता.

0: राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98.64 रुपये तर डिझेल 91.58 रुपये. मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये. कोलकाता इथं पेट्रोल 109.70 रुपये आणि डिझेल 96.07 रुपये तर चेन्नईमध्ये पेट्रोल 104.49 रुपये आणि डिझेलचा दर 96.11 रुपये प्रतिलिटर इतका आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. एका आठवड्याच्या आत दुसऱ्यांदा इंधन दर वाढ केली असून जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाजमाध्यमावर केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं. उभय देशांमधल्या ऐतिहासिक आर्थिक संबंधांना एका नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला. भारतातले प्रतिभावान आणि महत्वाकांक्षी तरुण आणि गुंतवणूक स्नेही नियामक चौकटींमुळे नॉर्वेच्या कंपन्यांना मोठी संधी उपलब्ध आहे. उद्योजकांनी नॉर्वेचं विशेष कौशल्य आणि भारतातल्या हरित आणि नील अर्थव्यवस्थेतल्या संधींचा लाभ घ्यावा असं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केलं. 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॅट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: 2030 तक हमने 500 गिगावॅट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है. क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल फंड की भी प्राथमिकता है. मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूं.
0: प्रधानमंत्र्यांनी नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान

अर्थव्यवस्था, चक्राकार अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. प्रधानमंत्री मोदी यांना नॉर्वेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट काल प्रदान करण्यात आला. नॉर्वेचे महाराज राजे हेराल्ड पाचवे यांनी एका विशेष सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान केला. दरम्यान आपल्या दौऱ्याच्या पाचव्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. ही या परिषदेची 26वी बैठक असून यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री सहभागी झालेत. तसंच केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, चारही राज्यांचे पोलीस महासंचालक यांच्यासह वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही या बैठकीला उपस्थित आहेत. शहा जगदलपूर इथं आयोजित बस्तर के संग या लोककलेच्या कार्यक्रमातही सहभागी झाले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्राणी जन्म नियंत्रण केंद्र स्थापन करावीत, रेबीज प्रतिबंधक लसींची उपलब्धता वाढवावी, तसंच रेबीजग्रस्त किंवा धोकादायक कुत्र्यांबाबत कायद्याच्या कक्षेत असलेल्या उपाययोजना कराव्यात असे निर्देशही दिले. देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू रहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं यासंदर्भात दाखल केलेल्या खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत जॉयमल्य बागची आणि विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला. केंद्राच्या वतीनं हजर असलेले अटर्नी जनरल आर व्यंकट रमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली. नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचार विनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं. एलॉन मस्क आणि ओपन एआय या कंपनी दरम्यानच्या खटल्यावर नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये कॅलिफोर्निया इथल्या एका न्यायालयानं ओपन एआयच्या बाजूनं निकाल दिला. ओपन एआयनं मानवतेच्या हितासाठी काम करण्याच्या आपल्या आश्वासनापासून माघार घेतल्याचा मस्क यांचा दावा न्यायालयानं फेटाळला. 28 एप्रिलपासून या खटल्यावर सुनावणी सुरू आहे. कंपनीनं आपली जुनी तत्व सोडून दिली असून केवळ नफा कमवण्यावर आणि आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचा मस्क यांचा आरोप आहे. इलॉन मस्क आणि ओपन एआय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्यातल्या या न्यायालयीन लढाईमुळे एआय तंत्रज्ञानावर कोणाचं नियंत्रण असावं आणि त्याचा विकास कोणत्या गतीनं व्हावा या विचारांना जगभरात चालना मिळाले. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. मध्य प्रदेश आणि

0: उत्तर प्रदेशात आज दिवसभर उष्णतेची तीव्र लाट राहील असा अंदाज आहे. आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग आणि ओदिशामध्ये आज दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भ आणि राजस्थानात आज रात्री उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. पाच देशांच्या दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधवी चॅनला वेळेला आम्ही उलयता. 1:40:30 जाल्ले आसात. जाणून घेऊया आमच्यो ह्या मुखावेल्यो कार्यावळी. आता कार्यावळींची रुपरेषा सांगून जाल्या उपरांत कांय केनात सदाफुली कोकणी सुगम संगीत तुमकां आयकुपाक मेळटलें. 2 वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लीश आणि 2:15 दोपहर समाचार दिल्ली केंद्रावेळ्यान. 2:30 हिंदी फिल्म गीतां आसतली. 3 वरांचेर हिंदीतल्यान उपरांत इंग्लिशीतल्यान खबरो आसतल्यो. 3:10 कोंकणीतल्यान मुखेल खबरो आणि उपरांत ह्या सभेतल्यान आम्ही तुमचो निरोप घेतलें.

सांजवेळच्या सभेबरोबर 5:30 इंग्लिशीतली युववाणी आसतली. 6:00 दिल्ली केंद्रावेळ्यान हिंदीतल्यान खबरो. 6:15 शब्दोली कोकणी सुगम संगीत. 6:30 कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो. उपरांत कातारां. सात्वरांचेर मराठी चित्रपट संगीत. 7:20 प्रादेशिक खबरो. साडेसाताक चावडेर कार्यावळीत आयकुपाक रावात. कुत्र्या माजरांक करपाचे प्रथमोपचार आनी वासिनाचे म्हत्व हाचेर डॉ राजेंद्र प्रभुगांवकर हांणी दिल्ली माहिती तुमकां आयकुपाक मेळटली. 8:05 मराठीतल्यान खबरो. 8:15 गीत गजल. 8:30 इंग्लिशीतल्या कार्यावळीत आज आयकात गेम्स ऑफ एक्स्टर इयर्स. हाचेर मारिया दी लॉन्ड्रीस रॉड्रिगीस हांचे उलोवप तुमकां आयकुपाक मेळटले. आठ वरां 45 समाचार संध्या. 9:00 न्यूज एट 9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक. 9:45 मंथन आम्ही दिल्ली केंद्रावेळ्यान समर्पित करतली. रातच्या 10:00 आयकुपाक रावात गोयची ल्हारां कातारांची कार्यावळ. 11:00 हिंदीतल्यान उपरांत इंग्लिशीतल्यान खबरो आसतल्यो ज्यो आम्ही दिल्ली केंद्रावेळ्यान समर्पित करतली. आनी 11:10 आयची निमणी सभा सोपतली. तर आयकुपी ही आशिल्ली कार्यावळींची रुपरेषा.

योगाचे अभ्यासक सांगतात, योग हो जितले बेगीन दैनंदीन जीवनाचो भाग जाता तितलो ताजे पसून मेळपी लाभ हो अधिक असता. तुम्ही कितली जगली हाजे परस तुम्ही कितली निरोगी आयुष्य जगली हाका चड महत्व हांगा येता. आणि म्हणूनच आहार विहारा बरोबर योग या गजालीक आम्ही चड महत्व दिवप हे खूप गरजेचे जावन असा असे आमचे योग अभ्यासक आमका सांगतात.

0: प्लास्टिकचा वापर बंद करूया.
1: घरातल्यान बाहेर सरताना पर्सीन, बॅगान, स्कूटरीन वा गाडीन कपड्याची पिशवी दौरूया.
0: आमची भूंय प्लास्टिक मुक्त करूया.
1: चला तर प्लास्टिक पयस दवरपाचो संकल्प करूया, वावराक लागूया.
0: स्वच्छता ही सेवा.
2: आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधव चॅनलावेळेला आम्ही उलयता. ऐकूया सदाफुली कार्यवळी सुरवेक समीर करपे हांच्या आवाजातलं हे गीत.

0: RNUAIR @gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षांत घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
0: आकाशवाणी.
2: हिंदी फिल्मगीतांची ही कार्यावळ आम्ही ऐकतात. कार्यावळीत ह्या उपरांत ऐकूया किशोर कुमार हांच्या आवाजात याराना ह्या फिल्मातलं गीत. संगीत राज शिरोषत हांचे.

नमस्कार, ह्यो आसात मुखेल खबरो. स्टील उत्पादन करपाक भारताचो संवसारीक पांवड्याचेर दुसरो क्रमांक लागता जाल्यार 2030 मेरेन भारत देश अतिरिक्त 300 मिलियन टन स्टील उत्पादनाची मोख पुराय करतलो अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोवा फॉरवर्ड पार्टी येता त्या विधानसभा वेंचणुकेंत 12 ते 15 सुवातींनी वेंचणूक लढयतले. पणजी महापालिकेन 2026-27 वर्सा खातीर 107.17 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाक मान्यताय दिल्या. तिरुमल्ला तिरुपती मल्टीस्टेट कॉपरेटीव क्रेडीट सोसायटी लिमिटेडाच्या 13 राज्य फाट्यांक सरकारान कार्यकारी परवाने दिल्यात. आयपीएल क्रिकेट सर्तींत आयज राजस्थान रॉयल्स आनी लखनौ सुपर जायंट्स ह्या पंगडामदी खेळ जातलो. हो खेळ जयपूरातल्या सवाई मानसिंग स्टेडियमाचेर सांजे 7:30 वरांचेर खेळयतले. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागावरवी वृत्त निवेदक पदाखातीर कराराचेर 5 उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून 2026 आसा. ऑटिझम आशिल्ल्या भुरग्यां खातीर पणजेंत एक खाशेलें केंद्र उभारपाचो विचार आसा अशी माहिती पणजी महापालिकेचे आयुक्त क्लेन मदेरा हांणी दिल्या. आनी भारतीय हवामान खात्यान फुडल्या 3 दिसां खातीर राजधानी दिल्ली खातीर उश्णतायेचो येलो अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो मुखेल खबरो.

ऐकूप्यानो आता FM रेनबो सेवेत वितरावपाच्या उरिल्यो कार्यावळी जाणा जाऊन घेऊया. सवर्जन 5 मिनटां सावन रेनबो सांज ही कार्यावळ तुम्ही ऐकू शकता. तसेच सवर्जन 30 मिनटांचेर कोकणीतल्यान खबरो तुमकां ऐकूपाक मेळटल्यो. 7:10 हॅलो चित्ररंजन ही फोन इन कार्यावळ तुमकां ऐकूपाक मेळटली. 7:20 कोकणीतल्यान प्रादेशीक खबरो आसतल्यो. 8:00 कातारा. 8:30 सदाबहार ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ आसतली. 9:15 पश्चिमी संगीताची कार्यावळ आसतली. ट्युजडे ट्विस्ट उपरांत 10:05 द कंट्री म्युझिक आर. तशेंच 11:10 पश्चिमी संगीताची कार्यावळ तुमकां ऐकूपाक मेळटली हार्ट टू हार्ट. तर ऐकूप्यानो ह्यो जाल्यो आयज FM रेनबो सेवेंत वितरावपाच्यो उरिल्ल्यो कार्यावळी.

आमच्या दनपारच्या सभेन 11:05 गाता रहमेरा दिन उपरांत 11:30 एनसीईआरटी प्रायोजित कार्यावळ उमंग 12:00 कार्यावळींची रुपरेषा 12:05 फोन इन अस्तुरी ह्या कार्यावळीन फाल्यांची मुखेल सोयरी आसा डॉ अनुपमा एम कुडचडकर. फाल्यांचो विषय आसा कातीची जतनाय. सादर करपी चारुशिला देसाय. 1:05 कांदावळां, 1:40 हवामान रुपरेषा आणि सदाफुली ही कोकणी गीतांची कार्यावळ तुमकां ऐकूपाक मेळटली. हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ आसतली 2:30. आमच्या तिसऱ्या सभेन सांज वेळार 5:30 युवा आणि मराठी ह्या कार्यावळीन गोमंतकातील जैव विविधता ह्या विषयाचेर अंकिता देसाय हांचे उलोप तुमकां ऐकूपाक मेळटले. उपरांत 5:00 कार्यावळींची रुपरेषा 15:00 शब्दुली ही कोंकणी गीतांची कार्यावळ तुमकां ऐकूपाक मेळटली. 15:30 कोंकणीतल्यान खोबरो तुमकां ऐकूपाक मेळटल्यो. 35:00 कांतारां. उपरांत 7:00 7:20 कोंकणीतल्यान प्रादेशीक खोबरो तुमकां ऐकूपाक मेळटल्यो.

प्लास्टीकचो कोयर गटारांनी तुंबता आनी म्हेळें उदक गांवभर जाता. प्लास्टीकचो वापर बंद करुया, गोंय प्लास्टीक मुक्त करुया. स्वच्छता ही सेवा.

नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात.

0: आयकुप्यानो साधना सरगम हांच्या आवाजान तुम्ही हे गीत आयकले आणि इतल्यान शोभदुली ही कोकणी गीतांची कार्यावळ हांगाच सोपता.
1: प्लास्टिका पासून पैस राहूया, प्लास्टिकाचो वापर टाळूया, स्वच्छ आणि नितळ भारत घडवूया. स्वच्छता ही सेवा.

0: आणि हाव आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
1: गावां मदी खास नाव गाव रे मोजो गाव.
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
2: गाव आणि हाव

नमस्कार, आकाशवाणी पणजी, हांव अक्षता छत्रे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारत आणि नॉर्वे या दोन देशांमध्ये तिसरी शिखर परिषद सुरू आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे वांगडा नॉर्वे, स्वीडन, आयसलंड, डेन्मार्क आणि फिनलंडचे प्रधानमंत्री

0: ओस्लो सिटी हॉलांत जावपी शिखर परिशदेन वांटो घेतात. ऑक्टोबर 2025 सावन वेपार आनी आर्थिक भागीदारी करार म्हळ्यार टेपा लागू जाल्ल्यान ह्या शिखर सभेन वेपार आनी गुंतवणूक हाचे खोल संबंध स्थापित करपाचो यत्न जातलो. हे संबंधान उलयतना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले,
1: एफटा कंट्रीज से भारत में अगले 15 वर्षों में 100 बिलियन डॉलर इन्वेस्टमेंट और 1 मिलियन जॉब्स क्रिएट करने का लक्ष्य है. ये एम्बिशियस टारगेट है लेकिन अचीवेबल है. और भारत में आपके इन्वेस्टमेंट को आउटकम्स में बदलना, मैं आपको विश्वास से कहता हूं, ये हमारी गारंटी है.
0: मनशाच्या जिविताची आणि भौशीक सुरक्षेची राखण करपाक सर्वोच्च न्यायालयान पयलेच खेपे कुपोषण मरण येवपी वा धोकादायक आशिल्ल्या भटक्या सोण्यांक इत्सामरण दिवपाक मान्यताय दिल्या. न्यायाधीश विक्रमनाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती NNV अंजारिया हांचो समावेश आशिल्ल्या या खंडपीठान देशभरात वाढत आशिल्ल्या भटक्या सोण्यांच्या आकड्याचेर आळाबंद हाडपाच्या हेतान जायते निर्देश जारी केल्यात. ज्या वाठारांनी भटक्या सुण्यांचो आंकडो भिरांकूळ पावण्यार पावला आणि सुण्यांनी हल्लो केल्यान भौशीक सुरक्षेक धोको निर्माण झाला अशा वाठारांनी नगरपालिका महामंडळा या निर्देशाचो आधार घेऊंक शकता अशें खंडपीठान सांगला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आयज दक्षिण कोरियातल्या सेऊल शारांत 3 दिसांचे अधिकृत भेटीर गेल्यात. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगले,
2: This visit is particularly significant as it serves as a major milestone that showcases the depth of our bilateral relations. We are delighted that during your recent visit to India, this partnership was upgraded to a strategic partnership. I am confident that our discussions will further strengthen our defense and security cooperation and pave the way for new avenues of collaboration in the years to come.
0: भारत आणि दक्षिण कोरिया या देशांमधी संरक्षण सहकार्य आणि रणनीती भागीदारी आणि घटपूट करप हो या भेटीचो हेत असा. पयली CAPF DRG जवान आणि छत्तीसगड पोलीस वाठाराची सुरक्षितताय निश्चित करताले. पण आता बस्तर नक्षलमुक्त झाल्यान 200 शिबिरातल्यान सुमार 70 शिबिराचे वीर शहीद गुंडादूर सेवा डेरा अशे रुपांतर करपाचे थारायल्याची माहिती केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी दिल्या. हे रुपांतर करून बस्तारातल्या दरेका आदिवासी भाव भयणीक सरकारी सुविधा दिवप व मुखेल हेत आशिल्ल्याचे घरमंत्र्यांनी सांगला. भारत बांगलादेशाचो दुसरो व्हडलो वेपारी भागीदार झाला आणि अमेरिकेक कायशा अंतरान फाटी सोडला. बांगलादेश सांख्याकी ब्युरोच्या ताज्या आकड्याप्रमाण फेब्रुवारीन बांगलादेशाच्या वट्ट वेपारान भारताचो वाटो 8.47% असून ताचे मोल 123.28 अब्ज टाका आशिल्ले. अमेरिकेच्या 8.46% वाट्यापरस हे आकडे मात्शे चड असा, ज्याचे मोल 123.17 अब्ज टाका आशिल्ले. आता ही एक कळवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी खबरां वाचक तशेंच आणकार पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे आसा. तांची पिराय 21-50 वर्सां मजगती आसची आनी हे अर्ज करपाची निमाणी तारीख 1 जून 2026 अशी आसा. कोंकणी भाशेचे गिन्यान तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश आणकार करपाचे कसब तांच्याकडे आसपाक जाय. प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय. इत्सुक उमेदवारांनी थारायल्ली फी भरची आणि त्याची पावती जोडून आपलो अर्ज हेड ऑफ RNU आकाशवाणी आल्तिनो पणजी हांका सादर करचो. हवामान. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 3 दिसां खातीर राजधानी दिल्लीन उष्णतायेच्या ल्हारांचो येलो अलर्ट जारी केला. IMD म्हणण्याप्रमाण शाराच्या काय वाठारांनी खर उष्णताय येवपाची शक्यताय आसा. इतले मजगती बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ, तामिळनाडू, माहे, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, उपहिमालयन अस्तन बंगाल, सिक्कीम, पुडुचेरी, अंदमान आणि निकोबार जुव्यांचेर व्हड पावस पडपाची शक्यताय आसा. खेळ. IPL क्रिकेट सर्तीन आयज राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स या पंगडांमधी खेळ जातलो आणि हो खेळ जयपूरात सांज वेळार 7:30 वरांचेर खेळटले. इतल्यान हे खबरापत्र सोपले. आमचे मुखावयले खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 नमस्कार.
3: आकाशवाणी पणजी केंद्रासह महादय चॅनल ऐकूप्यानो सौवर्जन 35 मिनिटं

0: आयकुप्यानो हेमा सरदेसाय हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले.
1: प्लास्टिकचो कोयर गटारांनी तुंबता आनी म्हेळें उदक गांवभर जाता. प्लास्टिकचो वापर बंद करुया, गोंय प्लास्टिक मुक्त करुया. स्वच्छता ही सेवा.
2: नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घेत.
0: आयकुप्यानो तुम्ही ऐकतात कातारांची कार्यावळ. आमची कार्यावळ फुडें व्हरतना ऐकूया एंथनी सेन हांचो आवाज.

233° म्हणजेच 1287 किलोहर्ट्स. आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादेवी वाहिनी. श्रोते हो, 7 वाजतायत. ऐकूया मराठी चित्रपट संगीत. मराठी चित्रपट संगीत ह्या कार्यक्रमात रसिक श्रोत्यांचे स्वागत आहे. तर श्रोते हो, आज ह्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया वेड या चित्रपटातलं गीत. अजय अतुल यांचा स्वर

0: संगीत आणि गुरु ठाकूर यांची रचना.
1: एवढा प्रेम करतोस?
2: मी जे करतो त्याला प्रेम नाही, वेड म्हणतो.

श्रोतेहो आता ऐकूया अगबाई अरेच्या ह्या चित्रपटातलं गीत वैशाली सामंत यांचा स्वर, अजय अतुल यांचं संगीत आणि श्याम अनुरागी यांची रचना.

श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम. तर आता ऐकूया इश्कवाला लव ह्या चित्रपटातलं गीत, स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांचा स्वर, अविनाश आणि विश्वजीत यांचं संगीत, गुरु ठाकूर यांची रचना.

0: बरं तर श्रोते हो, ह्या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे. आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादय चॅनल 7 वर जाऊन 20 मिनिटांनी 5 सेकंद झाले असतात. ऐकूया कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ह्यो आसात प्रादेशिक खबरो. मुखेल खबरो. स्टील उत्पादन करपांत भारताचो संवसारीक पांवड्यार दुसरो नंबर लागता जाल्यार 2030 मेरेन भारत देश अतिरिक्त 300 मिलियन टन स्टील उत्पादनाची मोख पुराय करतलो अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. संवसारीक अनिश्चिततायेचो परिणाम तेल आनी वायू क्षेत्राचेर जरी जायत आसलो तरी गोंयांत पेट्रोल डिझल आनी द्रवी पेट्रोलियम गॅस हांची पुरवण आनी वितरण अखंडपणान चालू उरतली अशें उतर तेल कंपन्यांनी दिलां. तिरुमला तिरुपती मल्टीस्टेट कॉपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेडच्या 13 राज्य फाट्यांक सरकारान कार्यकारी परवाने दिल्यात अशी माहिती सहकार मंत्री सुभाष शिरोडकर हांणी दिल्या. आनी पणजी महानगरपालिकेन 2026-27 वर्सा खातीर 107.17 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाक मान्यताय दिल्या. आता पुराय खबरो. स्टील उत्पादन करपांत भारताचो संवसारीक पांवड्याचेर दुसरो नंबर लागता जाल्यार 2030

पोट्टो काडून उडोवचो, बांदपाची सरपळी सोडोवची आनी जनावरांक मोकळें करचें. मुसांनी किंवा विस्तू बाकीच्या विशारी जनावरां चाबल्यार ती जखम नळापोना धुवची आनी एन्टीस्टामीन कॅलाडी सारकी थंड दिसपाची वखदां लावची आनी मागीर दोतोरागे व्हरचें. दुसऱ्या कुत्र्यान आपल्या कुत्र्याक माजराक चाबल्यार रोखडेच ती जखम नळापोना 10 ते 15 मिनटां धुवची, बँडेज करची न्हय आनी दोतोरागे व्हरून इंजेक्शनाचो कोर्स आनी पाळी चालू करची. हे सगळे प्रथमोपचार फर्स्ट एड खबर आसप शिकप प्रत्येक जनावर पोसपी मालकाचे कर्तव्य जावन आसा. दोतोरागे व्हरचे पयले हे उपाय केल्ल्यान आपल्या जनावराचो जीव वाचपाक शकता. कुत्र्या माजरां मदीं प्रथमोपचार फर्स्ट एड करपाक लागपी आकस्मीक घडणुको म्हणजे प्रसंग भलायकेचे आकस्मीक घडणुको अश्यो आसात. आंगार जखम जावन रक्त व्हावपाक लागप, ह्या वेळार बेगोबेग सलायन किंवा एन्टीसेप्टीक जंतूंच्या वखदान जखम धुवून निवळ करची, ती बँडेजीन घट्ट चिड्डून धरची म्हणजे रक्त वचपाचे थांबतले. जखम म्हणजे फेरदाग रोगजंतू वचचे ना हाजी खबरदारी घेवची आनी बेगोबेग दोतोरा घेवचे म्हणजे दोतोर इंजेक्शन दितलो, सारखी बँडेज करतलो आनी जाय पडल्यार टाके घालतलो. हात पांयाचे हाड बी मोडले म्हण दुबाव आयल्यार जनावरांक चड हालोवचे न्ही. हाड एका लायनी हाडपाक जमल्यार पुट्ट्यो बांदच्यो आनी बेगोबेग आसा त्या परिस्थितीक न हालयता दोतोरागेर व्हरचें. गळ्यांत कितले लागप किंवा श्वास गुदमरप, कुत्र्या मारपाच्या गळ्यांत किंवा ताळ्या कितें अडखळ्ळें, चूक जालो तर श्वास गुदमरता, खोकली सुरू जाता, मळमळटा, ओकारी कशी येता. कुत्रे माजर आपले फुडले पांय तोंडा कडे व्हरता, तोंडांतली अडखळपी वस्त काडपाचो प्रयत्न करता. जनावरांक श्वास घेवपाक त्रास जाता, श्वास घेतना आवाज येता. ह्या वेळार आपली स्वताची काळजी घेवन सावकाश कुत्र्या माजराचें तोंड उगडचें, फोर्सेप म्हणजे बारीक चिबटो घेवन खंयची वस्त तोंडाक अडखळ्ळ्यार काडपाचो प्रयत्न करचो, पूण केन्नाच ती वस्त पोटावटेन गळ्या कडेन सकल धुकलची न्हय. त्या नंतर वस्त भायर आयली ना जाल्यार जनावरांक बुरीचेर म्हणजे सायडीन न्हिदोवचें आनी हळुवार ताच्या बरगड्या सकल हात घालून बोटांनी पोटा भितरल्या सायडीक दाबचे. हळखडपी वस्त भायर आयली किंवा न आयल्या सुद्दां आपल्या कुत्र्या माजराक दोतोरा कडेन व्हरून दाखोवपाक जाय. लासप, आंगार लासपाचो त्रास हो उज्या लागून, गरम उदका लागून किंवा एसीड किंवा तेजाक, तशेंच लायटीची वायर कोड हाका लागून जावपाक शकता. उपाया भितर पयले सुवातेर जनावरांक थंयच्यान पयस काडचें, थंड उदक जळिल्ल्या भागाचेर घालचें, जखम मेकळी दवरची आनी ताबडतोब दोतोरागे व्हरचें. हिस्ट्रोक म्हणजे वातावरणाच्या गरमेचो धक्को बसप. आपल्या सरभोंवतणचें वातावरण एकदम गरम जाल्यार, गरमी वाडल्यार जनावरांक श्वास घेवपाक त्रास जाता, खरस मारता, तोंडांतल्यान लाळ व्हांवता, पातळ संडास जाता, उल्ट्यो येतात. ह्या वेळार जनावरांक थंड वातावरणाक व्हरचे, जनावरांक फेनावर सकल दवरचे, थंड उदक पिवपाक दिवचें आनी मागीर बेगोबेग दोतोरागे वचचें. फिटस्यो जनावरांक ह्या वेळार थंड दवरचें, शांत दवरचें, जनावरांक हात लावचो न्ही, रोखडेच दोतोरागे व्हरचें. कुत्र्या माजरां विशबादा जावप, घरांतली जमीन कपडे धुवपाचे साबण, फिनायल, बाकीचे निवळ करपाचे एजंट, डिटर्जंट कुत्र्या माजराच्या पोटांत गेल्यार विशबादा जाता. तशेंच खंय काडिल्लो पेंट चाटल्यार, कांदे चॉकलेट द्राक्षां चड खाली, घरांत दवरिल्लें अल्कोहोल चाटलें जाल्यार विशबादा जावपाक शकता. हाजे उपाय म्हणजे ताबडतोब ती वस्त कुशीक करची. प्रत्येक विशारी वस्तूचेर एक विश उतरावपी म्हणजे एन्टीडोट आसता. आपलें जनावर दवाखान्यात पावतकीर रोखडेच दोतोर हे वखद दिवन विशबादा देंवयतलो आनी जनावराचो जीव वाचयतलो. प्रत्येक जनावर पोसपी मनशान आमी हे प्रथमोपचार जाणून घेवपाक जाय, हे आमचे कर्तव्य आसा. आपले पोशिल्ले

0: उपरांत 9:45 मंथन ह्यो कार्यावळी दिल्ली केंद्रावेल्यान 10 वरांचेर गोंयची ल्हारा ही कार्यावळ तुमकां आमच्या आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकुपाक मेळटली आनी 11:10 आमची तिसरी आनी निमणी सभा सोंपतली. तर आयकुप्यानो ह्यो जाल्यो म्हादय चॅनलाचेर वितरावपाच्यो उरिल्ल्यो कार्यावळी.
1: भारत जागोवया नितळसाण राखूया, प्लास्टिक मुक्त भारत म्हणताना पर्यावरणाचा सांभाळ करूया. स्वच्छता ही सेवा.
2: नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात.

0: कलात्म गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्म गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय
0: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे
2: कलात्म गोय
1: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
2: कलात्म गोय
0: प्लास्टिकचो कोयर गोरवां खातात आणि तांकां पोटाची दुयेंसां जाता ह्याच दुयेंसांक लागून कितलीशीच गोरवां मेल्ल्यांची नोंद आसा प्लास्टिकचो वापर बंद करूया गोय प्लास्टिक मुक्त करूया स्वच्छता ही सेवा

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दशकभरात दुप्पट तर व्यापार चारपटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही चौपटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं संयुक्त निवेदन करताना ते आज बोलत होते. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले. भारतानं ऑक्टोबर 2025 नॉर्वे आइसलंड या देशांसोबत व्यापार आणि आर्थिक करार केले. तसंच काही महिन्यांपूर्वीच युरोपियन युनियनसोबतही मुक्त व्यापार करार केला. या महत्वाकांक्षी कराराद्वारे एका सुवर्णयुगाची सुरुवात होत आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. भारत आणि नॉर्डिक देश यांच्यात संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल असंही मोदी म्हणाले.

0: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण स्तंभ हमारे व्यापक रिसर्च और इनोवेशन टाइज भी है। इसे सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिवर्सिटी, लैब्स और स्टार्टअप इकोसिस्टम के बीच लिंकेजेज बढ़ाएंगे।
1: तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद आज नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं झाली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे, स्वीडन, आइसलंड, फिनलंड आणि डेन्मार्कचे प्रधानमंत्री या परिषदेत सहभागी झाले। या परिषदेआधी मोदी यांनी आइसलंड, फिनलंड, डेन्मार्क या देशांच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली। आपल्या दौऱ्याच्या पाचव्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील। इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं चार कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले। एनटीपीसीएल अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या चार कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत। यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे। शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज केलं। भुवनेश्वर इथं पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करत होते। अनुदानित खतांचा गैरवापर करणाऱ्या तसंच बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांचा पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश चौहान यांनी यावेळी दिले। केंद्र सरकारनं खत अनुदानासाठी 39,000 कोटी रुपयांना मंजुरी दिल्याचंही चौहान यांनी सांगितलं। येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली इथं भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन उपस्थित राहणार आहेत। दक्षिण आफ्रिकेतल्या रशियन दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली। पुतीन यांची केवळ एका वर्षातली ही दुसरी भारत भेट असेल। गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावारोव यांनी भारताला भेट दिली आणि ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभाग घेतला। नीट यूजी फेरपरीक्षा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली। ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली। एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे। दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98.64 रुपये तर डिझेल 91.58 रुपये झाला आहे। तर मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये दराने आणि डिझेल 94.08 रुपये दराने मिळत आहे। या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली। सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला। तर भाजपनं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे। माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं। ते 91 वर्षांचे होते। 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले। 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं। राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला। 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते। छत्तीसगडमधला बस्तर विभाग येत्या 5 वर्षात देशातलं सर्वात जास्त विकसित आदिवासी क्षेत्र असेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। ते आज जगदलपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते। बस्तर नक्षलमुक्त झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारनं या परिसराच्या विकासाची योजना आखली असल्याचं त्यांनी सांगितलं।
2: 19 मई 2026 की ये तिथि है कि जहां

0: से नक्सल प्रभावित क्षेत्र में संपूर्ण विकास की परिकल्पना को लॉन्च किया जा रहा है। बस्तर के साथ जिले को नक्सलवाद से मुक्त कराने के लिए भारत सरकार के द्वारा यहां पर करीब करीब 200 सुरक्षा कैंप बनाए।
1: त्याआधी आज सकाळी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय मंडळाची 26वी बैठक जगदलपूरमध्ये झाली। छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री तसंच वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी बैठकीला उपस्थित होते। अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ आज जाहीर झाले। दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी के एल राहुलची निवड करण्यात आली। कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं आहे। नवोदित फिरकी गोलंदाज मानव सुथार आणि वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार यांना कसोटी संघात स्थान मिळालं आहे। एकदिवसीय सामन्यात प्रिन्स यादव याची निवड झाली आहे। भारतीय उद्योजक गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्या विरोधात न्यूयॉर्कच्या न्यायालयात दाखल केलेले खटले अमेरिकेच्या कायदे विभागानं कायमकरता मागे घेतले आहेत। भारतातल्या सौर ऊर्जा गुंतवणूकीसंदर्भात तसंच अमेरिकेचे निर्बंध लागू असताना इराणकडून एलपीजी खरेदी केल्याचा आरोप या खटल्यांमध्ये केला होता। तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं 11 मंत्रालयं, महानिबंधक, जनगणना आयुक्त कार्यालय आणि सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांसाठी मार्गदर्शक सूचनांचा दुसरा मसुदा जारी केला आहे। नव्या मार्गदर्शक सूचना तृतीयपंथी व्यक्तींचं कल्याण सुनिश्चित करण्यासाठी कृतीयोग्य 10 प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत असल्याचं यात म्हटलं आहे। यात राष्ट्रीय डेटा प्रणालीमध्ये लैंगिक विविधतेचा समावेश आहे। लैंगिक समावेशकतेसाठी कायद्यांचा आढावा, समावेशक कायदेशीर चौकटीची उभारणी, मालमत्तेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, आरोग्यसेवा आणि कामाच्या ठिकाणी समावेशकता याचा समावेश आहे। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे। राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे। शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 8 षटकात बिनबाद 105 धावा झाल्या होत्या। पश्चिम बंगालच्या फालता विधानसभा मतदारसंघात 21 मे रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीमधून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी उमेदवारी मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दशकभरात दुप्पट तर व्यापार 4 पटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3रा भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन। महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार। 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित। रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
2: ~233° म्हणजे 1287 kHz आकाशवाणी पणजी केंद्राचं होम हादई चॅनल। 8:15 आणि 30 सेकंद झाले असत। ऐकूया गीत गजल ही कार्यावळ। सुरवेक ऐकूया रुना लैला हांच्या आवाजान ही गजल।

ऐकुप्यानो पंकज उदास हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. आता ऐकूया लता मंगेशकर आणि जगजीत सिंग हांच्या आवाजान ही गजल.

233° 1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्रासह म्हादय चॅनल ऐकुप्यानो 10 वरां जाल्ली आसात. ऐकुया गोयची ल्हारां ही कार्यावळ. ऐकुप्यानो पयले सुवातेर ऐकुया विल्मेक्स ट्रियो हांचो आवाज.

0: आयकुप्यानो, लॉर्ना हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले.
1: भारत जागोविया, नितळसाण राखूया, प्लास्टिक मुक्त भारत म्हणताना पर्यावरणाचा सांभाळ करूया. स्वच्छता ही सेवा.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
1: नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओ वेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात.

ऐकूब्यानो, तुम्ही ऐकतात गोयची ल्हारा ही कार्यावळ. आमची ही कार्यावळ फुडें व्हरतना ऐकूया आल्फ्रेड रूज हांचो आवाज.

0: gloria bailaré.
1: ऐकूप्यानो हिलारियानो कोस्ता हंसा आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. फुडले सुवातेर ऐकूया फेल्सी हंसो आवाज.

0: आणि हा आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान।
1: गावामदी खास नाव गाव रे मजो गाव।
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार
2: गाव आणि हा

ऐकुप्यानो, तुम्ही ऐकतात गोयची ल्हारा ही कार्यावळ. आमची ही कार्यावळ फुडें व्हरतना ऐकुया एंथनी सेन आणि मॅबेल हांचो आवाज.